0: Manthan Yojana has completed 7 years today. The scheme was launched on this day in 2019 with the aim of providing social security to small and marginal farmers. In hockey, Indian women's team will take on South Korea in the first semi-final of Junior Asia Cup at Mochi in China this morning. The match is scheduled to begin at 9:45 a.m. Indian Standard Time. In the other semi-final, hosts China will face Japan in the second semi-final at Mochi. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला. पुढचं विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांसह अन्य निमंत्रित देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. इराण, मलेशिया, अबुधाबी, इजिप्त, नायजेरिया, इथिओपिया या देशांच्या नेत्यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस हे देखील ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. दरम्यान ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातल्या संघर्षासह विविध मुद्द्यांवर दोनही नेत्यांनी चर्चा केली. ब्रिक्स देश नवोन्मेष आणि पर्यायांचं महत्वाचं जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत ब्रिक्स व्यवसाय परिषदेत बोलत होते. जागतिक जीडीपी 2.5% वाढत असताना ब्रिक्सचा जीडीपी 4.5% वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. समुद्री मार्ग आणि खलाशी सुरक्षित असले, पुरवठा साखळीचे मार्ग खुले असले तरच जागतिक व्यापार वाढेल. म्हणूनच भारत खलाशांची सुरक्षा आणि खुले सागरी मार्ग यांचा ठाम पुरस्कर्ता आहे असं मोदी म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतातली युवा पिढी संधीची वाट न पाहता स्वतःच उद्योग व्यवसाय आणि नवे पर्याय निर्माण करत आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होत्या. आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्यासाठी मानवी जबाबदारी, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड करू नये असं सीतारामन म्हणाल्या. तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टटॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टटॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्याने नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खाते बदलल्यास फास्टटॅग बदलण्याची आता गरज राहणार नाही. खनिजांच्या विपुल साठ्यामुळे विदर्भात भारताच्या आर्थिक विकासाचं एक शक्तिशाली इंजिन बनण्याची क्षमता आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये व्यक्त केला. भारतीय अभियंता संस्थेच्या नागपूर स्थानिक केंद्राकडून आयोजित 36व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भात एकंदर 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून हरित पोलाद क्रांती आकारास येत आहे असंही ते म्हणाले. पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये भरवण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने शिंदे यांना ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरवण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला

तरी आपली माती भाषा आणि संस्कृती विसरत नाही. जगभरातील मराठी भाषिकांना अधिक भक्कमपणे जोडण्यासाठी लंडनमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं गाळप हंगाम 2024-25 आणि 2025-24 कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये राज्यातल्या पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना आणि लातूर जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. तर उत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातला गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं नागरिक येतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीज पुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला पुणे आणि पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान काल पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून 4 ट्रक जप्त करण्यात आले. यामध्ये 12,000 किलो पनीर आणि 4,000 किलो खवा ताब्यात घेण्यात आला. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं विभागानं सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार येत्या 30 तारखेपर्यंत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती तसंच नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. या अनुषंगानं पुणे जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर 19, 20 आणि 26-27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य आज पुण्यात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषय तज्ज्ञांशी थेट संवाद साधणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणाऱ्या या बैठकीला पुणे विभागातील संबंधित घटकांना सहभागी होता येईल. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फलक तसंच बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं कठोर पाऊल उचललं आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास मुद्रक, प्रशासक यांच्यासह फ्लेक्सवर झळकणाऱ्या संबंधित व्यक्तींवरही प्रथमदर्शी सहभाग गुन्हा नोंदवण्याचे आणि तपास करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी इथं येण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलं आहे. पुढील आंदोलनाची दिशा तसंच मुंबईकडे मोर्चा नेण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. आठवड्यातून 5 दिवसांच्या कामकाजाच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या अहवालानुसार बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल देशव्यापी लाक्षणिक संप केला. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसांचा संप करण्याचा आणि 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील लांजी या गावात पिकांच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते. 145 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला नागपूरमधील मारबत महोत्सव काल साजरा करण्यात आला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे यंदाच्या मिरवणुकीचं आकर्षण ठरले. या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेते जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह अनेक देशी परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. चीनमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ

वरिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत भारताने मलेशियाचा 3-1 असा पराभव केला. भारताचा कर्णधार अनमोल इक्का यानं 2 गोल केले. आज कनिष्ठ गटातील महिला संघाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव आणि परिसरातील काही भागात पावसानं रात्री हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला. पुढचं विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: शंभर अंश एक मेगा हर्ट्जवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि मनस्पर्शीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली। शुभ सकाळ।

आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजातल्या या लावणीने आपल्या कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झालेली आहे आणि यापुढचे तीन तासही एकदम मस्त मस्त गाणी आणि छान छान गप्पा या सगळ्यांनी असे मस्त बहारदार होणार आहेत याची मी तुम्हाला अगदी आत्ताच खात्री देऊ शकते. काय आहे की आज आहे शनिवार आणि गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आधीचा हा वीकेंड आहे, त्यामुळे अक्षरशः घराघरामध्ये सगळी धावपळ सुरू आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी, पूजेची तयारी, आरास, सजावट याच्याबद्दलच्या अगदी 11th hour म्हणतात तशा टाईपच्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी घराघरांमध्ये सुरू आहेत. ती लगबग सुरू आहे. गणपती येतात त्या दिवशी कोणते कपडे घालायचे, काय काय दागिने घालायचे, ह्या सगळ्याची तयारी सुरू आहे. एकूण असा मस्त माहोल बनलेला आहे आणि बरीचशी मंडळी बाहेरगावी गेल्या कारणाने असेल किंवा गणपती बाप्पांच्या आगमनाच्या तयारीसाठी त्यांनी सुट्टी घेतल्यामुळे असेल, पण ट्रेनला सुद्धा गर्दी वगैरे एकदम कमी आहे. छान शांत निवांत प्रवास होतोय आणि त्यामुळे वातावरणात एकूणच एक निवांतपण सुद्धा आणि गणपती बाप्पांच्या आगमनाच्या तयारीची लगबग सुद्धा आहे. त्यामुळे मनस्पर्शीमधला आजचा आपला विषयसुद्धा काहीसा

0: असाच असणार आहे. पण आत्ता मात्र थोडंसं पुढच्या कार्यक्रमांविषयी सुद्धा सांगते. दुपारी 12 वाजता रंजक सफर हा जो आपला कार्यक्रम असतो, तर या कार्यक्रमामध्ये आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्याविषयी. त्याआधी म्हणजेच 11 वाजता मस्त महिला मंडली ही एक विशेष मुलाखत सादर होणार आहे आरजे गणेश आचवल यांनी घेतलेली, त्यामुळे त्या मुलाखतीचा सुद्धा जरूर आनंद घ्या. आणि त्याआधी म्हणजे आत्ता मनस्पर्शीमध्ये काय असणार आहे त्याविषयी पण तुम्हाला सांगते. आजही मुंबईतल्या काही भागांमध्ये आणि अनेक गावांमध्ये सुद्धा आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारामध्ये छोट्याशा बाळांच्या झबल्या टोपड्यापासून ते स्वयंपाकघरातल्या भांड्यांपर्यंत आणि भाज्या फळांपासून ते दागिन्यांपर्यंत अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. गणेशोत्सवाच्या आधी तर आठवडी बाजारामध्ये खरेदीला जाण्याची मजा काही औरच असते. डेकोरेशनचं साहित्य, दिव्यांच्या माळा, पडदे, फुलं, पत्री, वेण्या, गजरे, हार, तुरे, काय काय म्हणून सांगू, अनेक गोष्टी या आठवडी बाजारामध्ये आपल्याला एकत्रितपणे पाहायला मिळतात. म्हणजे आता ऑनलाईन जसं आपण कोणत्याही साईटवर गेलो की विविध प्रकारच्या वस्तू किंवा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, खरं म्हणजे आठवडी बाजाराचं सुद्धा तसंच स्वरूप असतं, फक्त ते प्रत्यक्षातलं. तर तुमच्याकडे सुद्धा आठवडी बाजाराच्या अशा काही आठवणी असतील तर जरूर माझ्याशी कार्यक्रमामध्ये शेअर करा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435.
1: रंगू बाजार ला जाते जाऊ द्या, रंगू बाजार ला जाते जाऊ द्या, दही टिक्का यांते घेऊ द्या, दही टिक्का यांते घेऊ द्या, रंगू बाजार ला जाते, रंगू बाजार ला जाते, रंगू बाजार ला जाते जाऊ द्या, रंगू बाजार

0: FM Gold, Khara Sona. Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: Every great journey begins with people coming together. To listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: 100.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण आठवडी बाजाराविषयी बोलतो आहोत. काय आहे की सध्या आपण जेव्हा मोबाईलवर आपल्या सोशल मीडिया कुठलंही ऑन करतो तर त्यावेळेला एकतर 80s फोटो तरी आपल्या डोळ्यांसमोर येतात किंवा मग गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कुठवर आली त्याच्याशी संबंधित काही पोस्ट आपल्याला वाचायला मिळतात. त्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं तर वातावरण असं भारल्यासारखं झालेलं आहे आणि गणेशोत्सव म्हटल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करणं हे तर अगदी ओघानी येतच त्यामध्ये. आणि अशा वेळेला म्हणजे ज्या वेळेला कोणतेही उत्सव असतात, सण असतात, त्यावेळेला आठवडी बाजारामध्ये जाऊन खरेदी करण्याची मजा काही औरच असते. आपलं मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मालाडला आठवडी बाजार भरतो, मला वाटतं दर सोमवारी तो असतो, आणि बाकी काही छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आठवडी बाजार असतो. आठवड्यातला एक दिवस वेगवेगळ्या ठिकाणहून, वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावातून किंवा पाड्यांमधून लोक त्यांच्या शेतामध्ये पिकणाऱ्या किंवा त्यांच्या घराच्या आसपास पिकणाऱ्या काही गोष्टी घेऊन म्हणा किंवा त्यांनी तयार केलेल्या स्वतःच्या गोष्टी घेऊन किंवा काही व्यवसाय म्हणून काही वस्तू घेऊन त्या बाजारामध्ये विकण्यासाठी येतात. आणि मग व्हरायटी या सगळ्या गोष्टींची आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि तिथे छानपैकी खरेदी करण्याचा एक वेगळा आनंद असतो. तर अशा आठवडी बाजाराचा अनुभव तुम्ही जर घेतला असेल कधी आणि त्या बाजारामध्ये फिरून काही खरेदी केली असेल तर त्याविषयीच्या गोष्टी जरूर माझ्याशी शेअर करा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 किंवा 02245141435. आपल्याला मंगेश दामले यांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने वाडा पालघर इथे असतात आणि ते ज्या ठिकाणी आहेत तिथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो आणि या आठवडी बाजारामध्ये भरपूर वस्तू पाहायला मिळतात आणि त्या अत्यंत ताज्या फ्रेश अशा वस्तू असतात. आणि आठवडी बाजाराचं मला वाटतं हेच वैशिष्ट्य असतं की जवळपास पिकलेलं जे धान्य असेल, भाज्या असतील, फळं असतील, ती या आठवडी बाजारामध्ये विकली जातात. त्यामुळे एकदम छान आणि सीझनल गोष्टी आपल्याला तिथे मिळतात. मी म्हटलं त्याप्रमाणे दूरध्वनी क्रमांक सांगितलेच आहेत. तुमच्याकडे काही आठवणी असतील तर जरूर सांगा.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला। पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला, प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी।
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो।
2: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो।
1: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे।
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत। तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही।

0: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: अंजली बरोबर तुम्ही ऐकताय मनस्पर्शी 100° MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही। आजच्या मनस्पर्शीमध्ये आठवडी बाजाराविषयी आपण बोलतो आहोत आणि खूप छान छान आठवणी श्रोत्यांकडून ऐकायला मिळत आहेत।

जगन्नाथ केदारे यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की आठवडी बाजार त्यांच्या गावी त्यांनी बघितलेला आहे आणि तिथे आईबाबा त्यांचे त्यांच्यासाठी आठवडी बाजारातून खास गोडी शेव आणायचे आणि आठवडी बाजारातले चणे फुटाणेसुद्धा त्यांची चव काही वेगळीच असायची. खरोखरच आठवडी बाजारामध्ये काही पदार्थ असे मिळतात की जे युनिक असतात, म्हणजे त्यांची चव म्हणा किंवा ते ज्या पद्धतीने एखाद्या कागदाच्या पुडीत बांधून देतात ती गोष्ट आपल्याला अगदी छान लक्षात राहते. काही वेळेला आठवडी बाजारामध्ये जो एक बटाटेवडा मिळतो तो विशिष्ट प्रकारचा असतो, किंवा भजी मिळतात, किंवा मक्याचं कणीस मिळतं भाजलेलं, किंवा सोडा मिळतो. तर या सगळ्या गोष्टी असतात ज्या आठवडी बाजाराचं एक वैशिष्ट्य म्हणता येतील अशा पद्धतीच्या असतात. मिलिंद टिपणीस यांनी सांगितलं की ते अनेक वर्ष मुंबईत राहत असल्या कारणाने तेव्हा आठवडी बाजार त्यांनी कधी अनुभवला नव्हता, पाहिला नव्हता, पण पुण्यात बालेवाडी गाव असा एक एरिया आहे आणि तिथे आठवडी बाजार भरतो दर गुरुवारी आणि त्या बाजारामध्ये अर्थातच ताज्या भाज्या फळं वगैरे तर असतातच, शिवाय गुळाचे वेगवेगळे प्रकार असतात, गुळाची ढेप मिळते आणि असे काही खाद्यपदार्थ किंवा काही प्रकार असे आहेत पदार्थांचे की जे फक्त आठवडी बाजारामध्येच बघायला मिळतात. आणि आपल्याला फोन केला होता दीपा पालकर यांनी. त्यांनी सांगितलं की त्या काही एक वर्ष नायजेरियामध्ये राहत होत्या आणि त्यावेळेला तिथे शुक्रवारी आठवडी बाजारासारखी कॉन्सेप्ट होती, आठवडी बाजार भरायचा आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे किंवा दागिने पाहायला मिळायचे. तर या बाजारामध्ये फेरफटका मारणं आणि हे कपडे दागिने सगळं पाहणं हा एक खूप सुंदर अनुभव होता असं त्यांनी सांगितलं. तुमच्याकडेही आठवडी बाजाराशी संबंधित असा काही अनुभव असतील, आठवणी असतील तर जरूर सांगा. 02245 1434 किंवा 02245 1435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.

0: आता चांगलं झालं की
1: लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
0: आता आणि काय उरलं.

0: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आज मनस्पर्शीमध्ये आपण आठवडी बाजाराविषयी बोलतो आहोत आणि आपल्याला आठवडी बाजारामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. जेव्हा आपण म्हणजे सीझनल म्हणतो अशा गोष्टी अनेकदा आठवडी बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. उन्हाळ्याचे दिवस असतात विशेषतः, त्यावेळेला उन्हाळ्यात मिळणाऱ्या ज्या खास गोष्टी असतात त्या आठवडी बाजारामध्ये आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. आणि कैऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आठवडी बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि लोणचं जर करायचं असेल तर लोणच्यासाठीच्या खास कैऱ्या आणि त्या तिथे बाठीसकट कापून देण्याची सुद्धा सोय आठवडी बाजारामध्ये असते. त्यामुळे अनेकांची आठवडी बाजारात जाऊन खरेदी करण्याला पसंती असलेली आपण पाहतो. आणि खरोखरच एक फेरफटका मारणं म्हणजे आपल्याला काही खरेदी करायची असो किंवा नसो पण जाऊन एक छान फेरफटका मारणं हा सुद्धा रिफ्रेशिंग असा अनुभव असतो. संतोष शिंदे यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की उरणला ते राहतात आणि उरणला दर रविवारी आठवडी बाजार असतो आणि सगळ्या वस्तू म्हणजे यू जस्ट नेम इट आणि त्या वस्तू तिकडे आठवडी बाजारामध्ये मिळतात. तसंच जयंत जोशी यांनी फोन केला होता. ते म्हणाले की लहानपणी ते भुसावळला राहायचे आणि भुसावळला सुद्धा रविवारीच आठवडी बाजार असायचा. तेव्हा त्यांचे बाबा त्यांच्यासाठी ऊस, पेरू, बोरं, सीताफळं असा सगळा खाऊ आठवडी बाजारातून घेऊन यायचे. त्यामुळे रविवार आणि आठवडी बाजार यांची अगदी आतुरतेने वाट पाहिली जायची. त्यानंतर प्रमोद राऊत यांनी फोन केला होता धाराशिव इथून आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या गावामध्ये मंगळवारी आठवडी बाजार भरतो आणि या आठवडी बाजारामध्ये जी भजी मिळतात तर त्याची चव अतिशय वेगळी असते आणि त्यामुळे म्हणजे घरी आपण आपल्याला हवी तेव्हा भजी करून खातोच पण आठवडी बाजारामध्ये जाऊन भजी खाणं हा एक वेगळा आनंद असतो. तर खरोखरच आठवडी बाजारामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला खरेदीचाही आनंद घेता येतो तर त्या वस्तूंविषयी किंवा तिथे आपल्याला जे अनुभव येतात एक लहानपणच्या म्हणा किंवा अगदी आत्ताच्या काळातल्यासुद्धा काही आठवणी आपल्या या आठवडी बाजाराशी जोडलेल्या असतात तर या सगळ्याविषयी जरूर मला सांगा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435. यानंतर एक अगदी छोटीशी व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर आशा भोसले यांच्या आवाजातली एक छानशी रचना ऐकवणार आहे. त्यासाठीच ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: खरा सोना।
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला। पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला, प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म, आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी।
2: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो।
3: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो।
2: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे।
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता, आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत। तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही।

मनस्पर्शी कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि आज आपण आठवडी बाजाराविषयी मनस्पर्शीमध्ये बोलतोय. आपल्याला राजू घुले यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्या गावामध्ये शुक्रवारी आठवडी बाजार असतो आणि बराच मोठा असतो तो, आणि प्रत्येकासाठी म्हणजे भाज्यांसाठी, दागिन्यांसाठी, कपड्यांसाठी असं

वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळी जागा नेमून दिलेली असते. पंचक्रोशीतले लोक आपापल्या वस्तू तिथे घेऊन आठवडी बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन येत असतात आणि त्यांनी सांगितलंय की तिथे गुलाबजाम मिळतात आठवडी बाजारामध्ये, ते फार खास असतात आणि त्या गुलाबजामच्या जोडीला चिवडासुद्धा दिला जातो आणि हे कॉम्बिनेशन पण भन्नाट लागतं आणि आठवडी बाजारामध्ये जाऊन तो गुलाबजाम खाण्याची आणि तो चिवडा खाण्याची मजा काही वेगळीच असते. आठवडी बाजाराविषयीच्या अशाच आणखीन काही आठवणी आणि अनुभव तुमच्याकडे असतील तर जरूर सांगा. 02245151434 किंवा 02245151435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे। तुमच्याबरोबर आहे मी अंजली। आज मनस्पर्शीमध्ये आठवडी बाजाराविषयी आपण बोलतो आहोत आणि आठवडी बाजारातल्या वेगवेगळ्या आठवणी आपले श्रोते आपल्याशी शेअर करतायत। आशा यांनी फोन केला होता। त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे बुधवारी आठवडी बाजार असतो आणि या बाजारामध्ये चपला, कपडे, बांगड्या, कानातले अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळतात आणि जेव्हा गणेशोत्सव जवळ येतो तेव्हा आठवडी बाजारामध्ये गौरी गणपतीचे दागिने मिळतात आणि ते दागिने इतके सुंदर असतात की अगदी आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असले तरीसुद्धा आठवडी बाजारातून खास गौरी गणपतींसाठी दागिने खरेदी करून आणावेत असं वाटतं। आणि खरोखरच आहे की जेव्हा आपण अशा आठवडी बाजारामध्ये जातो आणि चकचकीत चमकदार अशा वेगवेगळ्या गोष्टी दागिने पाहतो तेव्हा त्या खरेदी करण्याचा मोह खरंच आपल्याला आवरत नाही। त्यानंतर संजय लच्छू यांनी फोन केला होता। रवींद्र ढवळे बसाप्पा यांनीही फोन केला होता आणि त्यांनीसुद्धा आठवडी बाजाराच्या त्यांच्याकडच्या आठवणी सांगितल्या किंवा त्यांना आठवडी बाजारामध्ये फिरून खरेदी करणं हा जो अनुभव आहे तर तो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा त्याची आठवण झाली असं म्हटलं। त्यानंतर विजयन चितळे यांनी फोन केला होता। त्यांनी सांगितलं की आत्ता ते पुण्यात राहतात पण पूर्वी जेव्हा ते दिल्लीला राहत होते तर त्यावेळेला दर शनिवारी जनकपुरीमध्ये ते राहत होते आणि तिथे आठवडी बाजार भरायचा। तर पुण्या मुंबईकडून येणारे त्यांचे जे कोणी नातेवाईक होते ते अशा पद्धतीने त्यांची ट्रिप प्लॅन करायचे की शनिवारी ते दिल्लीमध्ये त्यांच्या घरी पोहोचतील आणि मग शनिवार संध्याकाळी तो आठवडी बाजार त्यांना अटेंड करता यायचा आणि त्या आठवडी बाजारामधल्या वेगवेगळ्या वस्तू किंवा तिथे फिरण्याचा जो एक आनंद असतो, जी एक रिफ्रेशिंग अशी गोष्ट असते आठवडी बाजारामध्ये फेरफटका मारणं ही, तर ह्या गोष्टीचा आनंद त्यांना घेता यायचा। खरोखरच आठवडी बाजाराच्या छान छान आठवणी आपल्याला श्रोत्यांकडून ऐकायला मिळत आहेत। तुमच्याकडे काही आठवणी असतील, अनुभव असेल तर अजूनही आपल्याकडे थोडा वेळ आहे। तुम्ही फोन करू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या आठवणी माझ्याशी शेअर करू शकता। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435।

मनस्पर्शी कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100° एकमेगाहर्ट्झ FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आज आपण आठवडी बाजाराविषयी बोलतोय आणि आठवडी बाजाराविषयी बोलत असताना खरंच असंही अनेकदा होतं की त्या बाजारामध्ये त्या त्या दिवशी वेगवेगळ्या गावातली किंवा जवळपासच्या गावांमधून माणसं येत असतात, खरेदी करत असतात आणि यानिमित्ताने तिथले जे विक्रेते असतात त्यांच्याशीसुद्धा एक प्रकारचं नातं निर्माण होतं, कारण दर आठवड्याला खरेदी करण्यासाठी येणारी मंडळी ग्राहक आणि त्या वेगवेगळ्या वस्तूंचे विक्रेते हे एकमेकांना भेटत असतात आणि त्यामुळे घरचीसुद्धा चौकशी होते, कोणाच्या घरी कोण असतं किंवा कोणाला काही अडचणी आहेत का, त्यासाठी कोणी काही मदत करू शकतं का, अशा सगळ्या पद्धतीने गप्पा रंगतात आणि त्यातून कदाचित एखाद्याच्या शिक्षणासाठी मदत केली जाऊ शकते किंवा एखादी काही नोकरीची ऑपॉर्च्युनिटी असेल, संधी असेल तर त्याविषयी सांगितलं जाऊ शकतं आणि अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध या आठवडी बाजारातल्या विक्रेत्यांच्या आणि ग्राहकांचे सुद्धा एकमेकांबरोबर तयार होतात, त्यामुळे माणुसकीचं आणि आपुलकीचं नातं या आठवडी बाजाराच्या माध्यमातून घट्ट जपलं जातं असं सुद्धा कुठेतरी म्हणायला नक्कीच हरकत नाही.

0: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक, आपण ऐकत आहात एफ एम गोल्ड.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: मनस्पर्शीमध्ये आज आठवडी बाजाराविषयी आपण बोलतो आहोत. मंगेश म्हात्रे यांनी फोन केला होता. ते म्हणाले की त्यांचं ऑफिस पालघरला होतं आणि ते जाताना त्यावेळेला विरारला आठवडी बाजार असायचा, तर तिथे विरारला उतरून आठवडी बाजारामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करून मग ते ऑफिसला जात असत. त्यानंतर अशोक कोकणे यांनी फोन केला होता. त्यांनी एक छानशी आठवण सांगितली आहे की त्यांचं स्वतःचं बालपण किंवा संपूर्ण आयुष्य हे मुंबईत गेलं, पण त्यांचे मामा चिकोडीला राहायचे आणि तिथे त्यांच्या मामांचं टेलरिंगचं दुकान होतं. तर आठवडी बाजार हा त्या आसपासच भरत असल्याकारणाने त्या दुकानामध्ये बसलं की वेगवेगळ्या विक्रेत्यांकडच्या वेगवेगळ्या वस्तू, तो संपूर्ण बाजार हा दिसत असे. आणि त्यावेळेस

सुद्धा थोडंसं बार्टर सिस्टम मध्ये काम चालायचं, त्यामुळे कपडे शिवून देण्याच्या बदल्यामध्ये काही वस्तू त्या मामांकडे देणं अशा गोष्टी तेव्हा होत असत. आणि म्हणून काही कपडे शिवून घेण्यासाठी, काही वस्तू देण्यासाठी म्हणून वेगवेगळे विक्रेते त्यांच्या दुकानातही येत असत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की अनेकदा आठवडी बाजारामध्ये संपूर्ण बाजार फिरण्याची सुद्धा गरज पडत नसे, तर दुकानामध्ये बसल्या जागीच हव्या त्या वस्तू मिळण्याची सुद्धा यामुळे सोय होत असे. तर अशी एक वेगळी आठवण त्यांनी सांगितलेली आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आठवडी बाजाराच्या निमित्ताने अशा वेगवेगळ्या आठवणी ऐकायला मिळाल्या, आणि एकंदरीतच तो जो एक फ्रेशनेस असतो किंवा एक निर्व्याज असं आठवडी बाजारातलं वातावरण असतं, जे कुठेतरी कदाचित आपण आत्ता असं म्हणतो की ते हरवत चाललं आहे, किंवा आपण अनेक गोष्टी आज बसल्या जागी मोबाईलवरून ऑनलाईन शॉपिंग करत असतो, आणि त्यामुळे या बाजारामध्ये फिरणं, त्या वस्तू पाहणं, किंवा क्वचित प्रसंगी घासाघीस करून त्याचा भाव करणं, आणि अर्थातच वेगवेगळ्या विक्रेत्यांशी, बाजारामध्ये येणाऱ्या लोकांशी संवाद साधणं, आणि तो एक रसरशीतपणा, जिवंतपणा असतो, तो अनुभव कुठेतरी थोडासा हरवत चाललाय की काय असं वाटतं. पण अजूनही अनेक गावांमध्ये आठवडी बाजार भरतात, आणि त्यानिमित्ताने हा सगळा अनुभव आपल्याला घेता येतो. शक्य असेल तर आपण एखाद्या आठवडी बाजारामध्ये भेट देऊन तिकडचं हे रिफ्रेशिंग जे वातावरण असतं ते नक्कीच अनुभवू शकतो.

मनस्पर्शीमध्ये आज आपण आठवडी बाजाराबद्दल बोलतोय आणि कार्यक्रमाची सांगता होता होता काही फोन आले. अविनाश दिवेकर यांनी सांगितलं की त्यांच्याकडे रत्नागिरीला शनिवारी आठवडी बाजार असतो. आणखीन एक त्यांनी आठवण सांगितली की पूर्वी ते ठाण्याला राहायचे तेव्हा कौपिनेश्वराजवळच्या बाजारामध्ये खरेदी करणं, दर शनिवारी जाऊन आणि आठवड्याभराच्या भाज्या आणणं आणि येताना मस्तपैकी मिसळ खाऊन चहा पिऊन घरी येणं हा एक त्यांचा आवडता किंवा आठवणीतला असा ठेवा आहे. त्यानंतर प्रकाश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी यांनी फोन केला होता. गौरी कुलकर्णी यांनी सांगितलं की त्यांच्या गावाच्या इकडे म्हणजे अकोल्याच्या जवळ दर गुरुवारी आठवडी बाजार भरायचा आणि तेव्हा त्यांचे वडील त्या प्रत्येक भावंडांसाठी स्वतंत्र असा भेळेचा पुडा आणायचे, तर ती आठवडी बाजाराची आठवण त्यांच्या आजही कायम मनात आहे असं त्यांनी सांगितलं. आणि श्रीपाद जोशी यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की नाशिकला ते असतात आणि नाशिकला जो आठवडी बाजार भरतो तर तिथे वेगवेगळ्या छान छान वस्तू मिळतात आणि ताज्या भाज्या जवळपासच्या गावात पिकलेल्या त्या तिथे विक्रीसाठी येतात. तर एकंदरीतच आठवडी बाजाराचा जो अनुभव असतो तिथे फेरफटका मारण्याचा हा अतिशय रिफ्रेशिंग असा असतो. तर याच रिफ्रेशिंग नोटवर आता मात्र आपण मनस्पर्शी या कार्यक्रमाची सांगता करतोय. अगदी थोड्याच वेळामध्ये म्हणजे 11 वाजता आपण एक विशेष मुलाखत ऐकणार आहोत मस्त महिला मंडळी. तर या सगळ्यासाठी ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: FM Gold, Khara Sona.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: 100% एकमेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. श्रोते हो, आता ऐकूया मस्त महिला मंडळी या डॉक्युमेंटरीच्या टीमची RJ गणेश आचवल यांनी घेतलेली विशेष मुलाखत.
3: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 100% एकमेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, सादर करतोय तुमच्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम. मित्रांनो, कसं असतं माहिती का, प्रत्येकाने स्वप्न बघितलेलं असतं आणि जेव्हा आपण जेंडर इक्वॅलिटीची बात करतो, म्हणजे जेव्हा आपण जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतो, तुम्ही म्हणाले आज मध्येच मराठी हिंदी बात करतो वगैरे असं का म्हटलं. अहो, निमित्तही तसंच आहे. आपल्याकडे महिला गट किंवा महिला सक्षमीकरण या संदर्भात बऱ्याच काही गोष्टी होत असतात आणि जेव्हा महिला एकत्र येतात, आता तुम्ही म्हणाल महिला एकत्र येतात का, एकमेकींची भांडत बसतात, अहो जाऊ दे त्याच्याबद्दल आपण नको बोलूया, कारण मी एकटा आहे आणि माझ्याबरोबर एक नाही दोन नाही तर तब्बल इथे आज 12 महिला आलेल्या आहेत.

0: 12 महिला का आल्यात? अहो निमित्तही तसंच आहे, 12 महिलांनी मिळून एक मोठा प्रोजेक्ट केलेला आहे. मस्त महिला मंडळी नावाची एक फिल्म, एक डॉक्युमेंटरी त्यांनी बनवलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याशी गप्पा मारायला या सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत. आपण सर्वांचं आपल्या आकाशवाणी परिवारातर्फे स्वागत करूया आणि सर्वप्रथम एक मस्त प्रोजेक्ट आपल्याकडे आणल्याबद्दल आणि अर्थातच या प्रोजेक्टच्या निमित्ताने इथं आल्याबद्दल त्यांचं स्वागत करूया, अभिनंदन करूया आणि सुरुवात करूया थेट गप्पांना या मस्त महिला मंडळींसोबत. नमस्कार. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमची ओळख करून द्या.
1: हाय, मी कविता घुगे बोलते. मी चेंबूरला राहते आणि मी घर काम करते, पण मी आता फिल्म डायरेक्टर आहे आणि मी माझी स्वतः आम्ही 10-11 जणींनी मिळून काढली आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
2: हाय, मी दर्शना मयेकर. मी चेंबूर वाशिनाकामध्ये राहते आणि वस्तीमध्ये जी राहते तिथे मी सॅनिटेशन म्हणजे टॉयलेट केअरटेकरचं काम करते आणि महिला मंडळ पण चालवते.
3: हाय, मी गौरी राणे, एकनिष्ठा अयोध्यानगर महिला मंडळाची अध्यक्ष आहे. तसंच कोरो संस्थेमधून 5 वर्ष राईट टू पीशी जोडून काम करत आहे आणि चेंबूर वाशिनाकामध्ये राहते.
4: हाय, मैं हूँ नाजनीन. मैं रहती हूँ विष्णुनगर चेंबूर से और मैं सोशल वर्क करती हूँ, न्यूज़ रिपोर्टिंग करती हूँ और भी बहुत सारे काम करती हूँ. टाइम कम है इसलिए बता नहीं सकती.
5: हाय, मैं रेहाना शेख. मैं लीडर हूँ और मैं राइट टू पी में भी कोरो के साथ जुड़ के काम करती हूँ और हमने जो फिल्म बनाई है मस्त महिला मंडली.
6: हाय, नमस्कार. माझं नाव शीतल नवले आहे. मी एक आरोग्य सेविका आहे. आशा वर्कर जे तुमच्या घरोघरी तुमच्या सखी भेटायला येतात त्याच पद्धतीने मीही माझ्या एरियामध्ये गव्हाणपाडा वाशिनाका येते आरोग्य सखीचं काम करते आणि आज मस्त महिला मंडळीतर्फे इथे भेटायला आलेले आहोत मुलाखतीसाठी. आणि आयुष्य खूप सुंदर आहे ना, त्याला अजून सुंदर कसं करता येईल हे आपण आज शिकणार आहोत.
0: वा.
7: नमस्कार सर्वांना, माझं नाव कविता खोमणे आहे. मी मानखुरा आगरवाडीमध्ये राहते आणि आमच्या वस्तीमध्ये स्लम सॅनिटेशनचं काम करत आहेत. आमच्या मंडळाचं नाव आहे श्री दत्तगुरु महिला मंडळ. कोरोशी जोडून अजून एक कार्य करत आहे मी, महिला समान संपत्ती अधिकार, या विषयावर पण मी काम करत आहे. आणि आज मला इतकं खूप मस्त वाटतंय ना की जसं ही आपली फिल्म बनवली ना तर त्यानंतर मला एकदम सुरुवातीपासूनच मला डायरेक्टर झाल्यासारखं वाटतंय.
0: हा
7: एक मला अभिमान वाटतोय.
8: नमस्कार मित्रांनो, मी मस्त महिला मंडळी ह्या फिल्म मधील चटपटीत वैशाली बोलते आहे.
0: फारच छान ओळख करून दिली, चटपटीत वैशाली, क्या बात आहे.
8: ते मी विष्णुनगर चेंबूर या एरियामध्ये राहते आणि मी जसं आता कविता ताई बोलल्या की प्रॉपर्टी राईट्सला जोडून त्या जसं काम करतात तसंच मी माझ्या वस्तीमध्ये प्रॉपर्टी राईट्सला जोडून काम करते.
9: हॅलो, मी अंजुम शेख और मैं कोरो के साथ पिछले 11 साल से जुड़कर अलग अलग मुद्दे को लेकर काम करी. फोकस मुंबई भर में जो सैनिटेशन का मुद्दा है उसको लेकर काम करी और फिल्म में एक डायरेक्टर बोलकर एक फोटोग्राफर बोलकर मेरा रोल है उसमें. और मैं सभी को, मेरी फीलिंग जो है सभी को जो बताना है कि मतलब कोई भी महिलाएँ जो अपने सपना पूरा कर सकती है जैसे हम लोगों ने किया है उसी तरह से वो भी महिलाएँ अपना सपना हंस खेल कूद कर सपना पूरा कर सकती हैं.
10: नमस्कार, माझं नाव रोहिणी कदम. मी गेले 15 वर्षापासून कोरो या संस्थेमधून जोडून काम करते. राईट टू पी नावाची एक मोहीम आहे, त्या मोहीमच्या सोबत जोडून आहे आणि मी सुद्धा या पिक्चरमध्ये ॲज अ डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा रोल मी याच्यामध्ये जो मी रिअल लाईफमध्ये जगते ॲज अ एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून तो तुम्हाला बघायला भेटेल या पिक्चरमध्ये.
11: हाय एवरीवन, मेरा नाम शिल्पी गुलाटी है. मैं एक डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर हूँ और मैं फैकल्टी मेंबर हूँ स्कूल ऑफ मीडिया एंड कल्चर स्टडीज टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेज में. वहाँ पे मैं मास्टर्स के स्टूडेंट्स को पढ़ाती हूँ और मस्त महिला मंडली में यहाँ बैठे सारी 10 मेरी को डायरेक्टर्स हैं उनको भी मैंने पढ़ाया है. मैंने ज़िंदगी में बहुत फिल्में बनाई हैं एक डायरेक्टर होकर या फिर 2 डायरेक्टर्स के साथ, बट ये मेरी ज़िंदगी का पहला एक्सपीरियंस है जब मैं बोलती हूँ बहुत गर्व से कि ये फिल्म हम 11 लोगों ने बनाई है.
0: वाह वाह वाह, पुनः एकदा अभिनंदन.

11 जणांनी फिल्म डिरेक्ट करणं, पण मुळात माझ्या मनात जेव्हा मी फिल्म बघितली तेव्हा पहिला प्रश्न हा आला की एकदम डॉक्युमेंटरी करावी असा विचार नेमका कधी आला, की हम एक डॉक्युमेंटरी बनाएंगे, ये सोच कैसे ली आप लोगों ने? तो हु इज अ लीडर इन दॅट?

0: मी सुप्रिया आहे. मी कोरोशी गेल्या 19 वर्षापासून जोडून काम करते आणि मुंबईत राईट टू पी नावाची कॅम्पेन गेली 15 वर्ष कलेक्टिवली मुंबईकरांसोबत केलेली आहे. आणि तुम्ही विचारलात की हे सुरू कुठून झालं, तर आम्ही नेहमी असं म्हणतो की जे आपण काम करतो त्याच्यामध्ये ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी नेतृत्व करायला पाहिजे.
1: जिनके
0: सवाल उनका नेतृत्व, और जो काम कर रहे ना वो काम भी उन्हीं के नाम से आगे जाना चाहिए. तर अशी थोडीफार गोष्ट होती. त्यामुळे जर आपण जे काम करतोय त्याची जर गोष्ट इतरांना सांगायची असेल तर ज्यांच्या सोबत काम करतोय त्यांनी ती गोष्ट सांगता यावी ह्यासाठी काय करता येईल, असा एक साधा सोपा उद्देश होता. जेणेकरून स्वतःची गोष्ट स्वतःला सांगता यावी आणि ती सांगता येण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते कोरो म्हणून आम्ही कलेक्टिव्हली मिळून केलंय असं मला वाटतं. आणि बाकी सगळे निर्णय कलेक्टिव्हली घेतलेले असल्यामुळे या सगळ्या जणी सांगतील की ते कसं केलं, का केलं, काय होतं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त नाही बोलणार.
1: असं म्हणतात की द डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप, की जो डिरेक्टर असतो, जो दिग्दर्शक असतो, तो जहाजाचा कप्तान असतो. आणि इथे एक नाही दोन नाही तर 11 डिरेक्टर्स आहेत. मग हा विचार कसा आला की फिल्म प्रोड्यूस करताना, डॉक्युमेंटरी बनवताना एकदम 11 च्या 11 जणींनी डिरेक्शन करायचं, हे कसं काय, याबद्दल कोण सांगेल?
2: तो 2024 में, आज से 2 साल पहले, सुप्रिया ने मुझे रीच आउट किया था और एक प्रोपोजिशन रखा था जो शायद डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर्स को जब ऑर्गेनाइजेशंस कनेक्ट करती हैं ऐसे पूछती नहीं है. सुप्रिया ने बोला था कि शिल्पी हमें राइट टू पी कैंपेन के काम पर और हम जो सारी महिलाओं के साथ काम करते हैं उस पर एक फिल्म बनानी है. और मैंने सोचा था कि अच्छा, कोरो इंडिया हमारा प्रोड्यूसर होगा और मैं डायरेक्टर होंगी. फिर सुप्रिया ने फिर समझाया कि नहीं शिल्पी, हम आपके साथ डायरेक्ट करेंगे.
1: अच्छा.
2: तो टू बी वेरी ऑनेस्ट, मुझे पहले बहुत अटपटा लगा था. मुझे लगा था कि फिल्म मेकर तो मैं हूं ना, करियर तो मेरा है, मैंने बनाया है और मेरी एक स्किल है जो मैंने सीखी है इतने सालों तक. तो ये प्रोपोजिशन थोड़ा अटपटा सा लगा था. और फिर मैंने सुप्रिया से पूछा कि यार, मतलब जो भी मेरे साथ फिल्म बनाएगा, जो भी मेरे साथ ये को डायरेक्टर का क्रेडिट शेयर करेगा, उसको जेन्युइनली फिल्म बनानी आनी चाहिए. ऐसे ही टोकनिस्टिकली तो मैं नहीं ऐसे अपना डायरेक्टर्स क्रेडिट दूंगी.
1: yes.
2: तो सुप्रिया ने बोला कि हमारी आरटीपी टीम की साथ बहुत सारी महिलाएं काम करती हैं, आप उनको फिल्म मेकिंग सिखा दो ना.
1: अच्छा.
2: एंड दैट आई टुक एज अ चैलेंज. मुझे लगा ये एक बहुत अच्छा चैलेंज है, क्योंकि अपने करियर में लाइक आई सेड मैंने बहुत काम किया है बट इस तरह का काम नहीं किया था. तो यहाँ से हमने शुरू किया कि राइट टू बी कैंपेन में जो बहुत सारी महिलाएं काम करती हैं उनमें से हम कुछ महिलाओं को सिलेक्ट करेंगे और फिर उनके साथ एक वर्कशॉप करेंगे. और वर्कशॉप प्रोसेस में हम सब लोग कलेक्टिवली को क्रिएट करेंगे, मतलब हमारी ऑथरशिप जो होगी वो शेयर्ड होगी. और आज 2 साल बाद हम हैं आपके सामने.
1: बरोबर. आणि तो प्रोजेक्ट आतापर्यंत आलेला आहे आणि काही ठिकाणी त्याचं स्क्रीनिंग पण झालेलं आहे. वेगवेगळ्या संस्थांतर्फे सुद्धा मस्त महिला मंडळी ही फिल्म, ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात येते. आणि त्या संदर्भातच आज गप्पा मारायच्यात. जसे आपने कहा की राईट टू पी कॅम्पेन से वो सुरुवात हो गई, आणि जेव्हा मी ती फिल्म बघितली, तुमची डॉक्युमेंटरी बघितली, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हीच आत्ता सांगितलं की टॉयलेट चालवण्याचं काम सुद्धा तुमच्यापैकी एक आपल्या भगिनी करतायत. तर ते जे अनुभव त्यात तुम्ही शेअर केलेले आहेत, तर त्याविषयी आपल्या श्रोत्यांना पण सांगा ना त्यातला एक थोडासा भाग, की किती वर्ष तुम्ही हे काम करताय आणि तो प्रश्न कसा मांडलाय तुम्ही या चित्रपटातनं?
3: ते आम्ही टॉयलेट चालवत होतो पहिलं वस्तीमध्ये होतं. पहिले म्हणजे त्या लाईट नव्हत्या, पाणी नव्हतं, ह्या गैरसोयी भरपूर होत्या तिथे. पण ते 2-3 वर्षांचे रिनोव्हेशन झाल्यानंतर ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीमध्ये सोसायटी आहे, ते सोसायटीने हँडल करायला घेतलं. मग ते सोसायटीमध्ये आम्ही कमिटी स्थापन करून ते हँडल करतो टॉयलेट. म्हणजे जेवढे आमची सोसायटी आहे, म्हणजे 50 घरं असतील किंवा 55 असतील, मग ते एका सोसायटीने, एका सोसायटीसाठी एक टॉयलेट आहे तिथे, मग तेवढीच लोकांनी आम्ही यूज करायला देतो आणि तेवढ्याच लोकांकडनं आम्ही ते पैसे वगैरे काढून घेतो.
4: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा

0: 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर आता संवाद सुरू आहे, गप्पा सुरू आहे मस्त महिला मंडळींसोबत. मुळात हायजीन अवेअरनेस हा सुद्धा एक मुद्दा आहे, स्वच्छता क्लिनलीनेस. आणि तुम्ही अनेक ठिकाणी काम करता किंवा आता तुमच्यातल्या एक महिला आरोग्य सेविका सुद्धा आहेत, आणि तर तो प्रश्न सुद्धा त्यातनं काही भाग दाखवलेला आहे, म्हणजे त्याच वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे आरोग्य सेविका म्हणून काम करताना तुम्हाला आलेला अनुभव आणि त्याचा आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये केलेला वापर याविषयी सुद्धा सांगा.
1: स्वतःला फेस करणं, स्वतःला स्क्रीनवर बघणं हे आमच्यासाठी नव्यानंच होतं सर्व. पण हे सगळं करत असताना आम्ही पर्सनली सगळ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आमचं कामही दाखवायचं आहे. आम्ही जे वस्ती लेवलला काम करतो तेही आम्हाला दाखवायचं आहे. तर त्याच पद्धतीने मी ज्या पद्धतीने गलोगली किंवा घरोघरी सर्वांच्या जाते, लोकांना भेटते, लोकांना त्यांच्या तब्येतीविषयी विचारते, लहान मुलांचं लसीकरण झालं का हे विचारते, तर तेही आपण ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि बघाल तुम्ही. बस आपण हेच सगळं करत असताना वस्ती लेवलला खूप चॅलेंजेस पण येतात. असं नाही की सर्वांशी भेटणं हे लवकर कॅचअप होतं किंवा लवकर भेटलं जातो, पण काही कालांतराने आपण एकमेकांना वेळ दिला, लोकांना समजून घेतलं की ह्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात आणि लोकांना भेटणं हे खूप साहजिक होत जातं आणि लोकही आपल्याला पर्सनल सगळ्या गोष्टी शेअर करतात. तर आज मी जवळजवळ 10 वर्ष झाले हे आरोग्य सेविकेचं काम करते आपल्या मुंबईमध्ये. त्याच पद्धतीने हे काम करत असताना खूप अडचणी पण येतात, पण असं नाही की आपण त्या अडचणीवर मात करून ते कामं कशी पुढे घेऊन गेलो हे आपण दाखवले.
0: नक्कीच तुमचं कार्य चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे तो प्रश्न सिनेमातनं पण त्या डॉक्युमेंटरीतनं पण दाखवलेला आहे. मुळात हँडलिंग द कॅमेरा किंवा मोबाईलवरती शूट करणं म्हणजे रील बनवणं वेगळं आहे आणि डॉक्युमेंटरी बनवणं वेगळं आहे. आणि शिल्पी मॅडम आपल्यासोबत आहेत. शिल्पी मॅडमनी जेव्हा तुम्हाला ट्रेनिंग दिलं की कॅमेरा किंवा मोबाईल हँडल करण्याचं, त्यावेळेला जेव्हा तुम्ही शिल्पी मॅडमचे स्टुडंट झालात तेव्हा तुमचा अनुभव कसा होता त्यातला?
2: अनुभव तर खूपच सुंदर होता आणि ते अगदी अविस्मरणीय होता आणि आहे. सुरुवातीला तर जसं मुलाला आई कसं शिकवते अ आईपासून, तसंच शिल्पी दिदीने, म्हणजे मोबाईल मला ॲक्च्युली चालवायलाच येत नव्हता, फक्त फोन आल्यानंतर उचलणे हाच माझं काम बस तेवढंच. पण जेव्हा हे इथून सुरुवात झाली आमची पिक्चरची, तेव्हा शिल्पी दिदीने शिकवायला सुरुवात केली, तर तेव्हा मला एकदम सुरुवातीला वाटायचं येते का नाही, पण मी थोडंसं बघायची सगळ्या महिलांकडे कशा करतात काय. तेव्हा आम्ही नवीनच होतो, म्हणजे थोड्याफार महिलांशी जोडलेलं होतं पण बाकीचं एवढं सगळं कनेक्ट नव्हतं. मग हळूहळू आम्ही कनेक्ट होत गेलो. मग मला इतकं ते अजून आठवते की शिल्पी दिदीने मोबाईलमध्ये बटन हे कोणतं आहे, कॅमेराचं कोणतं आहे वगैरे सगळं
0: शिकवलं
2: आणि मग शूट कसं, तुम्ही अँगल कसा घेता, शूट कसं करता, हे सर्व गोष्टी म्हणजे अ पासून खगण्यापर्यंत शिल्पी दिदीने एवढं. आणि आज मी स्वाभिमानाने सांगू शकते की आज मी पिक्चर काढू शकते.
0: मॅडम पासून दीदी पर्यंत त्यातच दिसते आपल्याला की मॅडम हॅज कन्व्हर्टेड इन टू दीदी. त्यावरूनच कळतं की तुमच्यातला बॉन्ड कसा एकदम छान आहे. ते त्याच बॉन्डकडे मी येणार आहेत की मुळात असं म्हणतात बापरे 11 महिला 12 महिला म्हणजे किती भांडणं असतील. भांडणं झाली होती का कधी शूटच्या वेळेला की मला स्क्रीनवर दिसायला पाहिजे, नाही मी दिसलं, असं कधी झालेलं?
2: एडिटिंगच्या वेळेस
0: झालं
2: थोडंसं ते शॉर्ट वगैरे, म्हणजे भांडण तर थोडस नॉर्मली होत होते की कोणता हे
0: म्हणजे रोजच व्हायचं
2: नाही, भांडण रोज नव्हतं होत. पण ज्यावेळेस एडिटिंगची वेळ आली ना त्यावेळेस थोडस आम्ही बसून बघायचो ना की हा शॉर्ट इथे, म्हणजे हा शॉर्ट तुझा, हा शॉर्ट
0: यांचा.
2: मी पासून आम्ही परत आम्ही केलं, सुरुवातीला मी होतं सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो की मलाच नाही बघायचं, आपणाला बघायचं आहे. हे आमचं ह्याच्यातलं मेन महत्वाचं उद्देश आहे आणि तेच आम्हाला खूप.
0: शूटिंगचा जो प्रोसेस होता तो किती दिवस चालला, किती महिने तुम्ही हा काम करत?
2: 8 महिने.
0: आणि मुळात सिनेमा यायला, शिल्पी मॅडम को मी पूछना चाहूंगा की 2024 यू स्टार्टेड द प्रोजेक्ट अँड नाऊ इट इज 2026, मग ते शेड्यूल कॅन यू टेल मी?
3: तो हमने 18 मई 2024 को अपनी वर्कशॉप शुरू करी थी.
0: अच्छा.
3: और वहाँ पे ऐसा था कि हर हफ्ते हमने ये कमिट किया था कि हम सैटरडे टू सैटरडे मिलेंगे. तो हर सैटरडे 1 बजे से 5-6 बजे तक हम मिलते थे और उस दिन मैं एक बेसिक समझाती थी, कुछ फिल्म मेकिंग का एक नया ट्रेनिंग देती थी और फिर उनको एक टास्क देती थी कि ये प्रोडक्शन एक्सरसाइज है, आप हफ्ते में शूट करके लाओ. और जब और हमारे पास 5 फोन्स थे और हमारी 10 महिलाएं थी, तो दो दो महिलाएं के पास पेयरिंग हुआ था. और फिर अगले हफ्ते जब हम मिलते थे तो फिर हम जो भी हमारा फुटेज हमने शूट किया था उसको हम प्रोजेक्टर पे लगाकर देखते थे।
0: अच्छा,
3: तो हर हफ्ते जब शूट आने लग गई तो मुझे समझ आने लग गया कि एक्चुअली में ये महिलाएं इनकी लाइव्स, जैसे वो जिंदगी जीती हैं, जैसे वो अपने दिल की बात बोलती हैं, वो इतनी पावरफुल और ऑनेस्ट थी ना कि धीरे धीरे वो समझ आ गया था कि ये फिल्म हमारे बारे में ही होगी। और वैसे ही टास्क देते देते मई से लेकर ऑलमोस्ट अक्टूबर नवंबर तक हमने ये प्रोडक्शन एक्सरसाइजेस की थी। उसके बाद हमने हमारा 72 घंटे का फुटेज है, 72 घंटे की फुटेज को देखना, फिर से उसका लॉगिंग करना।
0: 72 घंटों का फुटेज है और फिल्म 72 मिनट्स की है।
3: तो उसमें एक प्रोसेस शुरू हुआ, हमने एक असिस्टेंट एडिटर को लेके आए हमारी टीम में, और प्रोसेस शुरू हुआ कि हम सिलेक्शन करेंगे। और अंडरस्टैंडिंग ये थी कि जिन दो लोगों ने शूटिंग की है वो दो लोग उस एडिट पे बैठ के बताएंगे कि ये फुटेज का सिलेक्शन होना चाहिए क्योंकि ये शॉट अच्छा था, यहाँ पे उसने अच्छा बोला था। तो जो जैसे रोहिणी ने और कविता ताई ने नाजनीन की शूटिंग की थी, तो नाजनीन की कहानी की एडिटिंग में रोहिणी और कविता ताई बैठे थे। और फिर वो बताते थे कि उस दिन का ये शॉट्स और ये वो रखना है। ऐसे करके हमने ऑलमोस्ट 3 महीने लिए थे सिर्फ सिलेक्शन प्रोसेस में। और उसी प्रोसेस के दौरान हमने स्टोरी, सबकी इंडिविजुअल कैरेक्टर की स्टोरी बनानी शुरू कर दी थी। क्योंकि 10 लोग हैं, 10 कहानियां हैं, तो उनको अलग अलग, हमने 10 कहानियों को अलग अलग बनाया था। और हर कहानी ऑलमोस्ट 1 घंटे की बनी थी हमारे फर्स्ट राउंड ऑफ सिलेक्शन में। और फिर उसके बाद हमने बैठकर एक स्क्रिप्टिंग की, कैरेक्टर की एक्सरसाइज की थी कि इसकी कहानी में क्या क्या आ रहा है, क्या क्या नहीं आ रहा है, और जो जो लग रहा था कि शूटिंग और चाहिए कि वो कहानी पूरी बन जाए, वो जाकर कंटिन्यूअसली शूटिंग एडिटिंग के दौरान भी हो रही थी। और फिर उसके बाद हमारी एक बड़ी प्रक्रिया थी जो ऑलमोस्ट अप्रैल 2025 से दिसंबर 2025 तक चली, वो थी ये 10 कहानियों को एक साथ आप इंटरट्वाइन कैसे बांधेंगे। और उसमें फिर हमें धीरे धीरे धीरे धीरे बहुत कुछ छोड़ना पड़ा। तो एक्चुअली में जो बहुत सारा फुटेज है जो हमें बहुत पसंद है, बट जैसे कविता ताई ने बोला कि मैं से निकलकर हम पे आने के लिए हमने बहुत सारे सैक्रिफाइसेस किए हैं, बहुत सारे नेगोशिएशंस किए हैं। और उसके बाद दिसंबर 2025 के बाद हमारा पोस्ट प्रोडक्शन प्रोसेस शुरू हुआ, उसमें हमारा साउंड डिज़ाइन, साउंड क्लीनिंग, कलरिंग और फाइनल मास्टरिंग हुआ। तो अप्रैल में जाकर 2026 में हमारे हाथ में हमारी फिल्म गरमा गरम आई।
0: वाह, खरोखरच तुमचं ती डॉक्युमेंटरी खूप चांगली झालेली आहे आणि वेगवेगळे सीन्स मला आता आठवत आहेत, म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी मी बघितली आणि त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकीची एक स्टोरी आहे, प्रत्येकीची एक कहाणी आहे। तर मी नाजनीन मॅडमकडेच येणार आहे आणि त्यातला तुमचा जे तुम्ही उत्तरं दिलेली आहेत ती अगदी खरी, तो सच्चेपणा मला तुमचा जाणवला त्या तुम्ही जे उत्तर दिलेत। आणि त्याच्यातला एक थॉट आहे की आप जो बोलते आहे की मैं वही क्यों बताऊंगी, तो कुछ अलग सा बताते है, तर तुमची स्टोरी सांगा ना आमच्या या श्रोत्यांना।
2: मतलब मेरा एक मोटिवेशन था कि महिलाओं को कभी हार नहीं मानना चाहिए, क्योंकि जब मैं लड़ रही थी उस सिचुएशन से, जैसे मेरी मूवी में दिखाया गया है कि मतलब मेरे हस्बैंड नहीं है, मैं अकेले रहती हूँ, सिंगल मदर हूँ, तो मैंने मतलब मेरे एरिया में ही देखा था कि बहुत सारी औरतें जल के मर गईं या फिर फांसी लगा ली। तो मुझे ये मतलब पिक्चर के थ्रू बताना था कि मतलब कुछ भी हो जाए हार नहीं मानना चाहिए इंसान को। तो इसके लिए मैं मूवी में मतलब मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो। मतलब हम लोग भी काम करते हैं, सब महिलाएं, जितनी महिलाएं वो सब जॉब करते हैं, सब बच्चे हैं, फैमिली है, जिसकी मतलब फैमिली, वो लोग फैमिली लेके भी अपने मतलब खुश रह रहे, हंस रहे, खेल रहे, मस्ती कर रहे हैं। तो मुझे वो बताना था।
0: बरोबर, म्हणजे खरोखरच कितीही संकट आली तरी हार आम्ही मानणार नाही आणि पुढे जाणार। पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती। मस्त महिला मंडळीच्या सगळ्या या 12 महिला आत्ता आपल्यासोबत आहेत। आपण ऐकताय 100.1 MHz वरती एक खास कार्यक्रम मस्त महिला मंडळी, यांच्याविषयी आपण बातचीत करतोय, गप्पा मारतोय।

0: राईट टू बी संदर्भात आपण बोललो, त्यानंतर नाजनीन मॅडमची कहाणी ऐकली, आरोग्य सेविकांचं मनोगत ऐकलं. अनेक महिलांना खेळांची पण आवड असते आणि बऱ्याचदा कसं होतं की लग्न झाल्यानंतर आपल्या आवडीनिवडी सॅक्रिफाईस करून बऱ्याचदा त्याग करण्याची वेळ ही महिलांवरती येते आणि मग पुन्हा कधीतरी तो आपण म्हणतो ना एक संसार आपण करतोच आहोत पण आपल्या आवडीनिवडी पण जपल्या पाहिजेत. मग कधी कोणी क्रिकेट खेळतं, कधी कबड्डी खेळतं. मला वाटतं तुम्ही सगळ्या महिला या खेळांच्या पण आवडीनिवडी जपताय, त्यांची कहाणी काय ती आता ऐकूया.
1: थँक्यू. ॲक्च्युली खरं सांगितलं की एकदा संसारात लागल्यानंतर आपण आपल्या आवडीनिवडी सोडायला लागतो. तसंच काहीसं सगळ्याच महिलांच्या बाबतीत होतं असं मला वाटतं. माझ्या बाबतीत पण थोडंफार तसंच झालं की मला लग्नाच्या आधी नाही, मला तर पिरियड झाले आणि माझी गेम सुटलं असं मला झालं. बहुतेक वेळा ज्यावेळी मासिक पाळी सुरू होते आणि त्यावेळी मैदानापासून मुलींचं नातं तुटायला लागतं आणि हे माझं आयुष्य जे झालं हे बहुतेक सगळ्या मुलींच्या सोबत होतं असं मला वाटतं. पण ह्या पिक्चरच्या मार्फत आणि स्वतःच्या माझ्या स्वतःची जी लाईफ आहे की मला क्रिकेट खूप खेळायला आवडतं आणि मी क्रिकेटच नेहमी खेळत आले आणि पिरियड आल्यानंतर तो क्रिकेट हळूहळू कमी झाला. पण पुन्हा एकदा जेव्हा मी एक कोरोना नावाच्या संस्थेच्या काम करते त्यावेळी मला पुन्हा ती संधी भेटली की बाबा स्पोर्ट्समध्ये आपण काहीतरी करू शकतो. त्यामुळे आम्ही गेले आता एक साधारण एक 5 वर्ष झाले आम्ही कबड्डी स्पर्धा आयोजित करतो. या मस्त महिला मंडळीमधल्या सगळ्या महिला जर बघितल्या तसं एकमेव धागा काय असेल ना आम्हाला पकडणारा तो कबड्डी होता. कारण की कबड्डी 2024-23 पहिल्यांदा आम्ही मुंबई म्हणजे मराठवाड्यामध्ये आमचं काम चालतं तिथे जाऊन आम्ही कबड्डी खेळायला गेलो आणि नंतर असं केलं की आपण मुंबईत कसं कबड्डी आयोजित करू. त्यावेळी पहिल्यांदा मग आम्ही राईट टू पी मार्फत जी काही मोहीम आपली चालते त्या मोहिमांतर्गत ज्या काही महिला शौचालय चालवतात त्या सगळ्या महिलांची पहिल्यांदा कबड्डी भरवली होती आणि त्या कबड्डीच्या नंतर आता कंटिन्यू आम्ही कबड्डी खेळतोय. आणि आता गेल्या वर्षी आम्ही महाराष्ट्रभर स्पर्धा आयोजित केली, जवळपास 29 स्पर्धा झाल्या आहेत, त्याच्यामध्ये 445 टीम उतरल्या आणि जवळपास 4,500 महिला पूर्ण महाराष्ट्रातील एवढ्या महिला कबड्डी खेळल्यात.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे कुणाची इच्छा कुणाचं काहीतरी एक येणं या कबड्डीच्या मार्फत आम्ही सगळ्या एकमेकींना जोडले गेलो असं मला वाटतं. आणि मजा येते ज्यावेळी मैदानामध्ये एक उतरतो ना त्या एक वेगळीच एनर्जी असते आणि ती एनर्जी मला असं वाटतं प्रत्येक महिलेला अनुभवायला भेटली पाहिजे.
0: खरं मुळात खेळाचा मुद्दा तो तुम्हाला बांधणारा समान धागा आहे. जसं खेळ आहे स्पोर्ट्स आहे तशी अत्यंत महत्त्वाची ती देशभक्ती आणि आर्मी नेव्ही एअरफोर्स या ज्या डिफेन्स सर्व्हिसेसबद्दल आपण बोलत असतो आणि ती पण इच्छा कधीतरी मनात असते की महिला पोलीस ज्या आहेत किंवा आर्मीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत खरोखरच त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या या डॉक्युमेंटरीमध्ये ते पण एक तुमचं खरं कॅरेक्टर आहे की जिथे आर्मीबद्दल तुम्ही बोललेले आहेत, सांगा ना आमच्या सगळ्या श्रोत्यांना.
2: मी आर्मीबद्दल बोलली आहे कारण माझं स्वप्न होतं आर्मीमध्ये प्रवेश घ्यायचं कारण माझे वडील स्वतः मिलिटरी मॅन होते आणि त्यांचं एक स्वप्न होतं की माझ्या मुलीने आर्मीमध्ये जावं पण ते पूर्ण नाही झालं. तेव्हाच्या परंपरा अशा होत्या की मुलींनी आर्मीमध्ये सिलेक्ट होऊ नये, त्याच्यावेळी घरातून मला ते नकारलं गेलं आणि ते माझं स्वप्न तिथेच राहिलं आणि ते स्वप्न माझं अधूरच राहिलंय आतापर्यंत. पण माझ्या वडिलांनी एक केलं होतं की मला आर्मीत नाही भरती केलं पण मला कराटेमध्ये घातलं होतं त्यावेळेला आणि माझ्या कराटे क्लासमध्ये फर्स्ट महिला मुलगी म्हणून कराटे मी गेली होती खेळायला आणि आम्हाला ते कराटेचं शिक्षण मुलगी पहिली मुलगी आली कराटे खेळायला म्हणून फ्रीमध्ये दिलं होतं आणि माझं कराटेचं शिक्षण मी पूर्ण केलं होतं.

0: आणि आत्ता जेव्हा ही फिल्म मेकिंगची प्रोसेस चालू झाली होती तेव्हा फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये जेव्हा असं आलं होतं की तुमचा पास्ट आणि तुमची स्वप्न काय आहेत ती सांगा, तेव्हा हे आम्हाला सगळं आठवलं की आमची ही स्वप्न होती आणि ती जे आम्ही विसरून गेलो होतो. भले आम्ही आर्मीचं स्वप्न नाही पूर्ण करू शकले पण मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे आणि मला खेळ हा खूप आवडतो आणि पहिल्यापासून मी खेळाडू पण असल्यामुळे मला कबड्डी खेळायचा चान्स भेटला आणि तो मला ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये दाखवताही आला आणि आम्ही आज सतत गेली 4 वर्ष कबड्डीच्या ह्याच्यामध्ये टुर्नामेंटमध्ये भाग घेतोय आणि आम्ही जिंकतोय सुद्धा, ह्याचा अभिमान आहे.
1: तुम्ही खेळाचा मुद्दा आता सांगितलात कबड्डीचा आणि तुमच्या एक डॉक्युमेंटरी मधला खूप महत्वाचा प्रसंग आहे त्याच्यात की तुम्हाला खेळासाठी ग्राउंड हवंय पण तेच दिलं जात नाहीये आणि धार्मिक कार्यासाठी ते फ्री देतात असं कळल्यानंतर तुमचा जो डायलॉग आहे तो डायलॉग मला ऐकायचा आहे. कारण तो एकदम ठामपणे मला वाटलंच की असं घडलं असणार तुमच्या बाबतीत, तर तो डायलॉग आपल्या श्रोत्यांकरता ऐकवा ना.
2: त्या पिक्चरमध्ये असा डायलॉग आहे, आम्ही महानगरपालिकेची एनओसी मिळाली पण फायर ब्रिगेडची एनओसी भेटत नव्हती. त्यावेळी समोरच्या ऑफिसरांशी जेव्हा मी बोलत होते की आम्हाला एनओसी पाहिजे, तुला एनओसी मिळेल पण तुम्हाला फायर ब्रिगेडला पैसे पे करावे लागतील, तर मी म्हटलं पैसे का पे करायला लागतात आहे, कारण की महानगरपालिकेला आम्ही ऑलरेडी पे करतोय तर तुम्हाला वेगळं का. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही धार्मिक कार्यक्रम असल्या ना तर पैसे घेत नाही, आम्ही मैदानामध्ये जर तुम्ही खेळणार असाल तर तुम्ही पैसे तुम्हाला चार्ज करावे लागतील. तर मी समोरून असं म्हटलं ठीक आहे, मग आम्ही पहिले सत्यनारायणची पूजा घालतो त्याच्यानंतर तिथे कबड्डी खेळतो तर तुम्हाला चालेल का. तर तो तिथून जरा हडबडला माणूस आणि त्यांनी सांगितलं की नाही एक काम करो तुम्ही सिनियरशी बोला आणि सिनियरशी बोलल्यानंतर तो मैदान आम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध झाला.
1: वा वा वा, म्हणजे खरोखर आपण म्हणतो इफ देअर इज अ विल देअर इज द वे, की इच्छा असेल तर मार्ग निघतो. आणि तो डायलॉग सुद्धा तुम्ही ज्या प्रकारे जोश मध्ये घेतलेला आहे की मला कळलं की असं घडलं असणार तुमच्या बाबतीत. आणि तेच आहे की मुळात कुठेही तो अभिनय वाटत नव्हता तर ते रिअल स्टोरी, तुमची खरी स्टोरीच तुम्ही मांडलेली आहे. आता त्यात दुबईचा प्रसंग आहे, प्रत्येक महिलेची स्टोरी आहे, तसं दुबईला तुमच्यातलं त्याच्यात तो प्रसंग कोणावरती चित्रित झालाय म्हणजे मला माहितीये पण आपल्या श्रोत्यांसाठी. दुबई गए थे आप?
3: मैं रियाना. जैसे आपने सवाल किया है कि दुबई गए थे या नहीं गए थे, वो रियल है. मैं दुबई जाके रिटर्न आई हूँ. 3 महीना वहाँ पे मैं रह के, क्योंकि मेरा काम था, मैं अपना बेबी केयर का काम करती हूँ तो उसके लिए मैं 3 महीने के लिए वीजे पे दुबई गई की दुबई जाके वहाँ से रिटर्न आई हूँ.
1: पण ती स्टोरी आपण मांडावी असं का वाटलं?
2: ती त्यावेळी घडतच होती, शूटिंगच्या दौऱ्यानच ती गेली होती.
1: बरोबर,
2: त्याच्यामुळे ती त्याच्यात कॅच झाली.
1: मुळात तसं तुम्ही म्हणाल की 72 तासांचं फुटेज आणि 72 मिनिटांची फिल्म आहे आणि बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागल्या, तर त्यामध्ये मग असं कधी अरे मी जास्त दिसायला पाहिजे ह्याच्यात किंवा ही जास्त दिसायला पाहिजे असं आलं कधी?
4: सर माझं नाव शीतल आहे. आपण नेहमीच म्हणतो ना की बायका बायकांची नेहमीच भांडणं होतात पण असं नसतं सर, एकच कलेक्टिव्ह काम आलं किंवा एकमेकीला समजून घेतलं तर निश्चितच ते काम परिपूर्ण एकदम सुंदर पद्धतीने होऊ शकतं. आमच्यात पण निगोशिएट आले किंवा आमच्यात पण काही महिला बोलल्या, आमच्या मैत्रिणी बोलल्या की माझं हे दिसलं पाहिजे, पण आपण हे सगळं करत असताना जसं आता माझे कविता मैत्रिणी आहे, शिल्पी दिदी आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही हे मीपणावरून आम्हीपणावर आलो.
1: yes.
4: तर हीच प्रोसेस आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही हे सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे सॅक्रिफाईज मी म्हणून म्हणणार नाही ह्याला, कारण आम्हाला सर्वांना दिसायचं होतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आम्ही सर्वांचं एकमत केलं आणि हे सगळं सादरीकरण केलं.
1: पण जेव्हा पडद्यावरती पहिल्यांदा बघितलं तुम्ही स्वतःला आणि त्यात जो तुमचा बाईक राईडचा सीन आहे किंवा ट्रॅव्हलिंगचा सीन आहे, तर त्यावेळेला कसं वाटलं स्वतःला असं पडद्यावर बघताना? म्हणजे घरी रील करणं वेगळी गोष्ट आहे आणि मोठ्या पडद्यावरती स्वतःला बघणं ही वेगळी गोष्ट आहे. रिॲक्शन काय होती पहिल्या वेळेला, अरे आपण दिसतोय असं जास्त?
0: हां, मी सांगू इच्छिते ती रिॲक्शन, कारण माझी ह्या सर्वांपेक्षा खूपच वेगळी होती.
1: चटपटीत वैशाली
0: खूपच वेगळी होती. जेव्हा मोबाईलमध्ये जेव्हा शूट होत होतं तेव्हा मला मस्त वाटत होतं, पण जेव्हा मी पहिल्यांदा पडद्यावर मी स्वतःला बघत होती तर मी कशानेही माझा चेहरा झाकून घेत होती, कारण मला नव्हतं बघायचं ते पडद्यावरचं, ते त्याच्यासाठी मी स्वतःला झाकून घ्यायची. मग सगळ्यांचं लक्ष माझ्यावरतीच असायचं, ही अशी का करते, ही स्वतःला पडद्यावर बघताना का स्वतःचा चेहरा झाकते वगैरे, तर तो एक माझा अनुभव होता. नंतर मी बोललो आता हे आयुष्यभर असंच मी ह्या पडद्यावर दिसणारच आहे, त्याच्यामुळे मी माझा चेहरा झाकायचं बंद करून टाकलं.
1: तुमच्या कुटुंबियांची रिएक्शन काय होती हे सगळं बघितल्यानंतर?
0: हा, माझ्या कुटुंबामध्ये त्यावेळेला माझे सासरचे लोक येऊ शकले नाही, कारण माझ्या सासूचं ऑपरेशन होतं, पण माझे माहेरची लोक आले होते माझं हा फिल्म बघण्यासाठी. माझी बहीण, माझी आई आली होती. ज्या वेळेला त्यांनी मला पडद्यावर पाहिलं

0: 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर आता संवाद सुरू आहे, गप्पा सुरू आहे मस्त महिला मंडळींसोबत. खरोखरच एक चांगला प्रोजेक्ट आपल्या समोर आलाय मस्त महिला मंडळी. आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या या फिल्मबद्दल, डॉक्युमेंटरीबद्दल बोलायची झाली तर तुम्ही म्हटलंय की आम्हाला रडणाऱ्या स्त्रिया दाखवायच्या नाहीयेत. कारण सध्याच्या काळात जर तुम्ही मालिका विश्व बघितलात तर 90% ठिकाणी, जे मला कायम खटकतं की 90% ठिकाणी स्त्रिया रडतच असतात, त्यांच्या आयुष्यात सुख कधी आलेलंच नसतं. आणि मला प्रश्न पडतो की एवढ्या ज्या खलनायिका आहेत मालिका विश्वातल्या, तर त्या एकमेकींना छळत असतात, तर स्त्रिया कधी एवढ्या छळतात का, हा प्रश्न मला मालिका बघताना स्वतःला पण पडतो. पण तुमच्या या डॉक्युमेंटरीमध्ये तुम्ही सांगितलं की रडणाऱ्या स्त्रियांची गोष्ट दाखवायचं नाही, पॉझिटिव्ह दाखवायचं आहे काहीतरी. तर ती पॉझिटिव्हिटी कशी आली, म्हणजे ती जी रिअल लाईफ स्टोरी की तुम्ही आनंदी आहात, तुम्ही बाईक राईडला जात आहे, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तुम्ही तो जो डान्स केलेला आहे किंवा तुमच्यातल्या काहींनी गाणं म्हटलेलं आहे, तर ती जी पॉझिटिव्हिटी आली ती कोणत्या व्यक्तिरेखेतनं आली, कारण ते रिअल आहे, ते खरं आहे.
1: हम लोग की जब मूवी बन रही थी तो मतलब महिला मंडल की तरफ से मूवी थी, तो मेरा ये था कि मतलब महिला मंडली बोले किसी को, मतलब बोले महिला मंडली मूवी बना रही है, तो सबके दिमाग में एक ही आता था, महिला मंडल मतलब बना रही है मतलब कुछ रोना धोना होगा, कुछ दुख भरी कहानी होगी, पीछे वो कुछ अजीब से सॉन्ग बज रहे होंगे रोने धोने वाले. मतलब मैंने तो पहले ही आवाज उठाया था उधर जब चल रहा था कि मुझे वो वाला, भले हम लोग बस्ती में रहते हैं, गरीब हैं या कम कमाते हैं, चौल में रहते हैं, मगर हम लोग खुश रहते हैं. हम लोग का ये नहीं है कि मतलब गरीब है तो खुश नहीं रह सकते, मतलब ये थॉट तोड़ना था लोगों का, जो माइंड है ये निकालना था कि पैसे से ही खुशी आती है या कुछ मतलब होने से ही खुशी आती है. खुश रहना चाहे तो हम लोग कैसे किचन में भी डांस करके खुश रह सकते, जरूरी नहीं है BMW हो तो ही उसमें खुश रह सकते, बाइक पे भी खुशी मना सकते. जैसे अभी थिंकिंग है कि मतलब मेरी थिंकिंग थी कि मतलब कोई तो हो बारिश में, मैं जाओ घूमू, तो मतलब फ्रेंड लोग के साथ भी हम खुशी मना सकते. तो वो जो महिलाओं की सोच है ना वो मुझे बदलनी थी कि मतलब खत्म नहीं होती लाइफ कभी.
2: आणि नाजमीनला थोडंसं जोडून मी सांगू शकते सर, म्हणजे तुम्ही जसं बोलला की पॉवर कुठून येते, पॉवर तर ऍक्च्युली महिलांमध्ये असते, पण थोडंसं पुश करण्यासाठी कोणतरी लागतं, पाठी
0: मोटिवेटर लागतो.
2: तर म्हणजे आमच्या बाबतीत सगळ्यांचं म्हणलं तरी कोरो असा एक व्यासपीठ आहे जिथं महिला सुरक्षित आहे असं मला सुरुवातीपासूनच याची जाणीव झाली होती, आणि त्यामुळे मी नक्कीच कोरोचं मनापासून आभार मानेन. आणि म्हणजे आपण किती हुशार असलो काही असलो, फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो, किती दुःख असलं संकट, प्रत्येक व्यक्तीला सुख दुःख आहे, असं जगात कोणी नाही की त्याला
0: बरोबर
2: सगळं सुखच आहे दुःख नाहीये. मग त्यावेळेस आपल्याला पॉवर असली तरी आपलं डोकं चालत नाही सर, पण ज्यावेळेस आपल्याला पुश करणार कोणतरी आपल्याला भेटतं, तसं कोरोमधल्या सर्वच टीम आहेत. आणि मेन म्हणजे शिल्पी दिदी, सुप्रियाताई, ह्या दोघींनी आम्हाला इतकं जे हे सपोर्ट केलेलं आहे की तो आम्ही कधीच विसरू शकत नाही, आणि कोरो टीमनी सुद्धा, त्यामुळे आज इथे आम्ही तुमच्या समोर स्वाभिमानाने उभे राहू.
0: नक्कीच नक्कीच. तर महिला सुरक्षितता हा मुद्दा तुम्ही घेतला जाता, त्याला जोडून विचारावं असं वाटतं की तुमचा एवढा सगळ्यांचा ग्रुप आहे, तुम्ही छान कार्य करताय, पण तरीसुद्धा जेव्हा आज आपण समाजातले काही महिलांच्या बाबतीतले इन्सिडन्सेस बघतो की या काळात सुद्धा असं का होतंय, तर त्यावेळेला एक स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे असं का घडतंय, सध्याचे वाईट इन्सिडन्स घडत आहेत महिलांच्या बाबतीत का घडत असतील, आणि एक महिला आहे नात्याने तुम्ही काय सांगाल, कारण फिल्म हे एक माध्यम आहे की जिथे तुम्ही तुमची कहाणी आमच्या समोर आणलीत, तुम्हाला जे काय वाटतंय त्या घटनांबद्दल म्हणा, कोणी बोललं तरी चालेल.
3: महिला सुरक्षितता सर तुम्ही विचारलं मला, तसं मी प्रत्येक महिलेला प्रत्येक मुलींना सांगू इच्छिते की सुरक्षितता जेव्हा आपण ठरवून आम्ही सुरक्षित आहे, मला वाटतं हे वाक्य खूप स्ट्रॉंग आहे आपल्या सर्वांसाठी. म्हणजे माझ्या मते तरी मी अनुभवते आणि माझा एक्सपिरियन्स आहे की मला इथे काही त्रास होणार नाही, कारण मी आरोग्य सेविका आहे, मी वस्ती वस्तीमध्ये फिरते, आपल्या बऱ्याच महिला आहेत की त्या वस्तीला काम करतायत, ऑफिसमध्ये काम करतायत, पण जेव्हा आपण स्वतःला फील करू ना की मी इथे सेफ आहे, तर आपण मे बी आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. आणि जे इन्सिडन्ट्स होत आहेत तुम्ही म्हणतायत ना, त्यामागे वेगवेगळी कारणंही असू शकतात, त्याच्यामध्ये आपण पण असू शकतो आणि इतर समाज पण असू शकतो, पण हे सगळं न करता आपण सक्षम किती होऊ शकतो आणि स्वतःला तयार किती करू शकतो हे सर्वांनी शिकलं पाहिजे. आणि खरंच आपण मग सेफ राहू, ती जिथे जाऊ आपण ती प्लेस आपल्यासाठी सेफ राहील ह्याचा विचार केला तर मे बी आपण सेफ राहू शकतो.
0: बरोबर. आणखीन एक प्रश्न तुमच्या या सिनेमातनं, डॉक्युमेंटरीतनं मांडला गेला, तुम्ही कुटुंब नियोजन ज्याच्यामध्ये तो निरोध आणि या संदर्भात भाष्य केलेलं आहे, आणि कसं होतं की अजून एक 20 वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा या संदर्भात कोणी सेक्स एज्युकेशन असेल किंवा या संदर्भात असेल कोणी बोलत नव्हतं उघडपणे, पण आज आरोग्यसेविका म्हणून तुम्ही काम करताय किंवा मुळात फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन या संदर्भातला अवेअरनेस क्रिएट करणं, तर यासाठी तुमचा अनुभव काय आहे?
3: थैंक यू सर, तुम्ही हा प्रश्न मला ओपनली विचारल्याबद्दल आणि मलाही तो सांगायचाच होता, तर आज ती सांगण्याची संधी मला मिळाली आहे. कसं आहे, सेक्स बद्दल आपण ओपनली कोणच कोणाशी बोलत नाही, पण आमचं जे कार्य आहे ना, आम्ही प्रत्येकाला ह्या गोष्टीवर शेअरिंग करतो आणि लोकही आमच्याशी बोलतात, त्याच्यामुळे फॅमिली प्लॅनिंग ह्या विषयावर आमचं प्रोजेक्टवर कामच असतं. मुलांचं लसीकरण, लहान बाळांचं, मग ते जन्म, मग एक मूल झाल्यानंतर ना तुम्ही 3-4 वर्षाचं गॅप

0: ठेवा, त्यासाठी काही काही आपल्याकडे प्रिकॉशन म्हणून आपल्याकडे वस्तू आहेत त्या त्यांना सांगणं, तर बऱ्याचदा ह्या गोष्टी ओपनली नाही होत. आता मी पण वस्तीमध्ये जेव्हा जाते ना तेव्हा प्रत्येक महिला हे बोलत नाही ओपनली, मग दीदी घर में आओ, मग ताई तुम्हाला मला काहीतरी बोलायचंय, अशा पद्धतीने आमचं कन्व्हर्सेशन होतं. आणि त्या पद्धतीने मला सांगायला लागतं की आपण मासिक पाळीबद्दल पण ओपनली जास्त नाही बोलत, पण या सगळ्या गोष्टी ओपनली बोलल्या पाहिजेत. ह्या सगळ्या सेक्सबद्दल पण गोष्टी किंवा प्रिकॉशन काय असतं ह्याबद्दल पण आपण ओपनली बोललं पाहिजे एकमेकींना, असं मला वाटतं.
1: मैं उनसे ही जोडकर एक बोलती हूँ की जैसे की अभी भी मतलब पुरुषों की हो या लड़कों की हो या औरतों की हो, सभी की मानसिकता मतलब जो अभी बनी है कि मतलब महिलाओं को सिर्फ घर में ही रहना चाहिए और पुरुष जो है वो बाहर जाके काम करें, ये जो हमारी सोच है ना इसको बदलने का काम हम करते. लेकिन जब महिलाएं अकेली हो या फिर मतलब वो सिंगल वुमेन होकर भी जो इस तरीके से काम करें अपनी बस्ती के लिए, खुद के लिए, मेन मतलब समाज बदलने का काम तो हर कोई करता है, लेकिन जब खुद को बदल कर हम जब बाहर की जब सोच बदलने जाते हैं तो उसमें बहुत सारी चीज़ें मतलब चैलेंजेस भी बहुत आते हैं, जैसे नाजमीन ने भी फिल्म में बोला है, बाकी लोगों ने भी जोड़ा है. तो उसी तरीके से मैं किस तरीके से बाहर आई हूँ उसी तरीके से बाकी जो औरतें हैं वो किस तरीके से बाहर आए, और उनको सपोर्ट की ज़रूरत बहुत होती है क्योंकि हमें भी किसी ने सपोर्ट किया तभी हम लोग बाहर आए. तो उसी तरीके से उनको जब सपोर्ट मिलता है तो वो कैसे खुद के पैर पर खड़े रह सके, खुद का सपना पूरा कर सके, खुद के जो इतने सारे केसेस उनके ऊपर मतलब डोमेस्टिक वायलेंस जो होते हैं उसको किस तरीके से वो हैंडल कर सके. तो ये जो सोच है ना इसको बदलने का काम खरोखर मतलब ये पिक्चर में भी उसी एक तरीके से हम लोगों ने बोला है उसमें.
2: मुळात कसं आहे बघा की 8 मार्चला आपण जागतिक महिला दिवस साजरा करतो आणि त्यानिमित्ताने स्त्रियांच्या प्रश्नांवर भाष्य होतं, पण त्या संदर्भात जसं आता आज आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता, जेंडर इक्वॅलिटी हे बोलतो, पण प्रत्यक्ष समाजात ते दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं की जेंडर इक्वॅलिटी आहे आता सध्याच्या काळात?
3: आहे, म्हणजे एवढं तर अजून परिवर्तन होत चाललेलं आहे पण थोडंफार आता बदलत चालले हे आम्हाला दिसतंय. ते आता
4: मी थोडं बोलेल.
2: हो,
4: कविता घुगे. माझं थोडं त्या फिल्म मध्ये तुम्ही बघितलं संविधान आहे, तर मला असं वाटतं संविधानामुळे पण देश आपला खूप पुढे आहे. तर मग चार भिंतीच्या आतमध्ये महिला होत्या पण आता चार भिंतीच्या बाहेर आहेत आणि पूर्ण जग पुढे जाते ते संविधानामुळे आहे. तर मला असं वाटतं महिला आजकाल भरपूर काही करू शकतात. तर अशा महिला आहेत आज पण की घराच्या बाहेर निघायला नाही मागत, तशी मीही होते. तर मी विचार करायची घराचा, माझ्या मुलांचा, पण आता मी ते विचार नाही करत, आता मी स्वतःचा विचार करते. कारण की आता आपल्याला संविधानामुळे परत सगळ्या आपल्या ह्या फ्रेंड्स आहेत माझ्या ह्यांच्यामुळे पुढे जगण्याचा पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला समजतोय. ते पहिलं काही जास्त कळत नव्हतं पण बाबांनी आपल्याला एवढं सगळं दिलंय ना तर त्याचा आपण सर्व अभिमान करून सगळेजण पुढे आहोत, तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो.
2: तुमच्या मुलांकडनं कसा प्रतिसाद मिळाला तुमची फिल्म बघितल्यानंतर?
4: माझे मुलं तर म्हणतात मम्मी जशी तू पिक्चर मध्ये आहे ना सेम घरी तशीच आहे. आणि परत माझ्या घरचे म्हणजे मला चांगले आहेत. आता तुम्ही ऐकलंस की रिगल मध्ये आमची स्क्रीनिंग होती, तर तेव्हा माझी सासू तर गावावर जायचं थांबल्या आणि माझ्या स्क्रीनिंगसाठी गावी फोन करून सर्वांना सांगत होत्या की माझ्या ना सुनेची पिक्चर आहे या बघायला. तर खूप प्राऊड फील होत होतं आणि आताही होतं, कारण की आताही मला कुठे जायचं असेल ना तर ते माझ्यासाठी कुठे नाही जायचं, मी थांबते तू जा
2: असं करून ऍडजस्टमेंट
4: कर. हा हा, मला खूप बरं वाटतं
2: हा बदल झाला. मुळात रेडिओ हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि आकाशवाणीनी आता शताब्दी वर्षात पदार्पण केलंय, 100व्या वर्षात पदार्पण. आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर इथे चर्चा केली. तुमच्या आयुष्यात आकाशवाणीचं रेडिओचं स्थान काय आहे? तुम्हाला रेडिओबद्दल काय वाटतं की आज तुम्ही इथे आलाय स्टुडिओमध्ये आपण गप्पा मारतोय, काय एक्झॅक्टली भावना आहेत मनामध्ये? घरामध्ये रेडिओ आहे, ऐकला जातोय, पूर्वी ऐकला जात होता.
5: रेडिओ एफएम पे मैं बोलना चाहूंगी, मुझे गाना सुनने का बहुत शौक था. जैसे मेरे घर में मुझे रेडिओ एफएम बहुत पसंद था, शुरू से ही पसंद है. और मैंने मेरा रेडियो टूटने के बावजूद भी मैं वो रेडियो एफएम चलाती थी.
2: क्या बात है.
5: हाँ,
2: वाह.
5: और वो मैं मेरे पास ही लेके रखती थी, कोई हाथ नहीं लगाने का क्योंकि वो टूट चुका था. वो मेरी बहन भी बता सकती है कि वो मैं किसी को नहीं दूंगी.
2: रेडियो इज लाइफ पार्टनर. क्या बात है, क्या बात. तुम्ही?
3: आणि मला एक सांगावं असं वाटेल, रेडिओचं पण मला खूप गाण्याचं खूप आवड होती. तर आमच्या फॅमिलीमध्ये माहेरच्या माझ्या भावाला आणि मला गाण्याचं खूप वेड, मग त्यांनी मिलिटरीतून एवढा मोठा रेडिओ आणला होता. मग तो नेहमी असा गाणी मोठ्याने आवाज, मग मला त्याची हळूहळू सवय लागली. मग मी पण त्यांनी बंद केला तर मी जाऊन लावायची आणि एवढ्या मोठ्या आवाजात गाणी ऐकत ऐकत

0: 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर आता संवाद सुरू आहे, गप्पा सुरू आहे मस्त महिला मंडळींसोबत. आणि आता अगदी सांगतेकडे आपण येतोय. का प्रोजेक्ट बन चुका, प्रोजेक्ट रिलीज हो गया, आता पुढे काय जबाबदारी वाढली आहे, कारण आता नवीन काय घेऊन येणार आहात, किंवा हे हाही फिल्म जी आहे मस्त महिला मंडळी ती लोकांपर्यंत कशी पोहोचवणार आहात?
1: मला वाटतं ही प्रोसेस आहे.
0: प्रोसेस
1: आणि आम्ही म्हणतो की ह्याची सुरुवात झाली आहे. म्हणजे काय असतं ना की फिल्म बने बने पर्यंत असं वाटतं की ती बनली की काम संपलं की काय, पण आता आम्हाला जाणवतं आता खरं काम सुरू झालंय ना, आता फिल्म बनलीय. आणि त्या फिल्म मागचा जो उद्देश आहे, स्वतःची कहाणी स्वतः सांगणं, मी काही करू शकते, मला हवं तसं जगू शकते, हे जे सगळं आहे ना हे लोकांपर्यंत घेऊन जाणं ही नवीन सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या जणींनी फक्त फिल्म बनवणं हे शिकणं एवढंच नाहीये, आता पुढचा टप्पा आपण कलेक्टिव्हली ही फिल्म कोणाकोणापर्यंत घेऊन जाऊ शकतो, कशी घेऊन जाऊ शकतो हे सुद्धा शिकण्याचा भाग आहे. त्यामुळे मला वाटतं की पुढची पायरी खूप एक्साइटिंग आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण फिल्म ही कशी घेऊन जाऊ शकतो. आणि आज FM गोल्डच्या माध्यमातून खर तर आम्ही हे आवाहन करू की आम्ही महाराष्ट्रभर आणि म्हणजे भारतभर या स्क्रीनिंगची वाट पाहतोय, तर आम्हाला नक्की बोलवा. आम्हाला आवडेल ही फिल्म 5 जण असू दे, 10 जण असू दे, किंवा 100 जण असू दे, किंवा 1000 जण असू दे, पण मुळात फिल्म ही संवादाचं एक माध्यम आहे, गोष्ट सांगण्याचं एक माध्यम आहे, ते आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन यायचंय, त्याच्यासाठी आम्हाला नक्की मदत करा.
0: नक्कीच. आणि आज तुम्ही इथे आलेला आहात आणि मस्त महिला मंडळीची मस्त मुलाखत मस्त गप्पा म्हणूया, तर आपला संवादही चांगला झालाय. तर तुम्हाला आता या क्षणी काय फील होत आहे की तुमच्या गप्पांमध्ये एक तास कधी गेला मला सुद्धा कळलेलं नाहीये, तर कसं वाटलं तुम्हाला माझ्याशी बोलताना, तुम्हाला कसं वाटलं?
2: खूप छान
3: मस्त वाटलं.
4: पता ही नहीं चला हम लोग को,
0: एक घंटा कैसे गया पता नहीं चला,
4: अभी लग रहा और कुछ बाकी है.
1: या सगळ्या संवादामध्ये एक गोष्ट ऍड अशी करायची होती की मगाशी शिल्पीने सुरुवात करताना पण ती म्हणाली ऑथरशिपची गोष्ट, कारण नेहमी संस्था फिल्म बनवतात तर त्याची त्याचा जो नेहमी फिल्मचा कॉपीराईट

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलेत मस्त महिला मंडली या डॉक्युमेंटरीच्या टीमची आरजे गणेश आचवल यांनी घेतलेली विशेष मुलाखत. तुम्ही ऐकताय 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही FM गोल्ड. आणि ही जी मुलाखत होती ती या मुलाखतीमध्ये इतक्या सगळ्याजणी सहभागी झाल्या होत्या आणि खूप छान पद्धतीने त्यांची डॉक्युमेंटरी मेकिंगची जी प्रोसेस आहे आणि एकंदरीतच त्यांचं काम आहे याविषयी त्या कार्याविषयी त्यांनी सांगितलं. आणि श्रीपाद जोशी यांनी फोन केला होता, त्यांनीही सांगितलं की त्यांना ही मुलाखत फारच आवडली आणि प्रेरणादायी अशी वाटते. आणि खरोखरच ही मुलाखत ऐकत असताना सतत आपल्याला त्यांच्या सगळ्या कार्याच्या मागची प्रेरणा किंवा कशा परिस्थितीमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी करून ती डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे हे सगळं ऐकताना खरंच रोमांच येत होते अंगावर. आणि शेवटी एक वाक्य त्या बोलल्या होत्या की जिंदगी हर रोज मिलती है, जीना आना चाहिए. तर क्या बात है, केवढा प्रेरणादायी आणि इन्स्पिरेशनल असा हा थॉट आहे. तर खूप छान वाटलं ही मुलाखत ऐकत असताना. आता मात्र या कार्यक्रमाची इथेच सांगत आहोत, अगदी थोड्याच वेळात म्हणजे ठीक 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपली भेट होणारच आहे. तेव्हा ऐकत रहा FM गोल्ड.
1: गजानना गणराया आधीवंदु तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

होतायत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गण.

100% MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आज रंजक सफर कार्यक्रमाची सुरुवात कल्पनेचा कुंचला या गाण्याने केली, कारण हे गाणं ज्या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं आहे त्या अभिनेत्रीविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची रंजक सफर आजच्या कार्यक्रमात करूया. 7 जुलै रोजी जन्मलेल्या पद्मा चव्हाण यांना शालेय शिक्षणात फारसा रस नसल्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये खूप लवकर पदार्पण केलं. भालजी पेंढारकरांच्या आकाशगंगा या चित्रपटातून त्या रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा आल्या आणि त्यानंतर अनेक चित्रपट नाटकं यातून त्यांनी अभिनय केला. त्यांची भूमिका असणारा एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे लाखात अशी देखणी, त्याच चित्रपटातली रचना आता तुम्हाला ऐकवते. ऐकत रहा 100% MHz FM गोल्ड.

0: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर FM कूल।
1: प्रेमाला ओढा आज त्या कुणाची, रातराणीच्या फुलाची पाकळी हळू हळू फुलावी।
2: नमस्कार, मी प्रियांका बर्वे आणि आपण ऐकत आहात FM गोल्ड।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: 100% एक मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या कार्यक्रमात आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्याविषयी बोलतो आहोत. पद्मा चव्हाण यांनी 28 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ज्योतिबाचा नवस, लाखात अशी देखणी, संगत जडली तुझी न माझी, गुपचूप गुपचूप, या सुखांनो या, बोट लावीन तिथं गुदगुल्या, सासू वरचढ जावई, आराम हराम आहे, हे त्यातले काही गाजलेले चित्रपट. यापैकी या सुखांनो या आणि आराम हराम आहे या दोन चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारसुद्धा मिळाले. यानंतर लगेच तुम्हाला ऐकवते या सुखांनो या चित्रपटातली रचना. ऐकत रहा 100% एक मेगाहर्ट्स FM गोल्ड.

0: रंजक सफरमध्ये आज आपण अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्याविषयी बोलतोय. पद्मा चव्हाण यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या होत्या. आणि मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं तर त्यांची भूमिका असणारा गुपचूप गुपचूप हा चित्रपट तर आपल्या सगळ्यांनाच आजही आठवतो. सरसाहेबांच्या हेमा आणि श्यामा या दोन मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी आलेली एकदम कडक शिस्तीची गव्हर्नेस, ते सरसाहेबांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी लग्न करायचं स्वप्न पाहणारी प्रेमिका, हे ट्रान्झिशन पद्माबाईंनी फार सुंदर दाखवलं होतं. ही भूमिका त्यांनी खूप तरुणपणी केली होती असं नाही, पण तरीही त्यांचं सौंदर्य, त्यांचं ग्लॅमर हे त्या वयातही आपल्याला अगदी भुरळ घालणारं असं होतं.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026, अ मोमेंट वेअर लीडर्स, इनोव्हेटर्स, बिझनेसेस अँड कम्युनिटीज फ्रॉम द ब्रिक्स नेशन्स कम टुगेदर टू स्ट्रेंथन पार्टनरशिप्स. India welcomes the BRICS countries as the grouping

0: the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: शंभर अंश एकमेका हर्ट्सवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. आज आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्या चित्रपटांची रंजक सफर आपण करतो आहोत, त्यांनी पद्माबाईंविषयी बोलतो सुद्धा आहोत. पद्मा चव्हाण ह्या अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अशा अभिनेत्री होत्या. त्यावेळच्या मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करता पद्माबाईंची ही जी पर्सनॅलिटी होती ती खूप बोल्ड आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यामुळेच आचार्य अत्र्यांनी पद्माबाईंना महाराष्ट्राची मेरलिन मनरो आणि सौंदर्याचा ॲटम बॉम्ब असं म्हटलं होतं. तेव्हाच्या नाटकांच्या जाहिरातींमध्ये सुद्धा सौंदर्याचा ॲटम बॉम्ब पद्मा चव्हाण असं लिहिलं जायचं.

पद्मा चव्हाण यांची भूमिका असलेला सासू वरचढ जावई हा एक धमाल चित्रपट. रंजना, अशोक सराफ आणि पद्मा चव्हाण या तिघांनी या चित्रपटामध्ये बहार उडवून दिली आहे. विनोद, टायमिंग आणि अभिनय या तिन्ही गोष्टींमध्ये हे तिन्ही कलाकार अफलातून असल्यामुळे हा चित्रपट आजही आपल्याला पहावासा वाटतो आणि तेवढाच एंटरटेनिंगसुद्धा वाटतो. आत्ता मात्र ऐकवतेय पद्माबाईंची भूमिका असणाऱ्या आराम हराम आहे या चित्रपटातली रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

अंशा 1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि रंजक सफर कार्यक्रमामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न मी विचारणार आहे, तर तो कोणता ते सांगते. सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांनी लग्नाची बेडी या नाटकामध्ये जी भूमिका साकारली होती त्या भूमिकेचं किंवा त्या व्यक्तिरेखेचं नाव काय ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांनी लग्नाची बेडी या नाटकामध्ये जी भूमिका साकारली आहे त्या भूमिकेचं किंवा त्या व्यक्तिरेखेचं नाव काय हे तुम्ही मला सांगायचं आहे.

0: प्लैटिनम गोल्ड खरा सोना।
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारला आहे की सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांनी लग्नाची बेडी या नाटकामध्ये जी भूमिका साकारली आहे किंवा जी व्यक्तिरेखा साकारली आहे तिचं नाव काय. आणि या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 किंवा 02245141435.
3: हे चैत पुनवसा जरी लई लाजरी उगवली दिवसा ढवळ्या कशी सूर्याचं बघूनी रूप डोळा की दीप फिरतीन झाली एडी पिशी हो असं काहीतरी अखरीत घडलं.

0: its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026, अ मोमेंट वेअर लीडर्स, इनोव्हेटर्स, बिझनेसेस अँड कम्युनिटीज फ्रॉम द ब्रिक्स नेशन्स कम टुगेदर टू स्ट्रेंथन पार्टनरशिप्स. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
4: 100% MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर तुम्ही ऐकताय FM गोल्ड रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. आज आपण कार्यक्रमात पहिला प्रश्न असा विचारला होता की सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांनी लग्नाची बेडी या नाटकामध्ये कोणती भूमिका साकारली होती, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रश्मी. रश्मी ही भूमिका त्यांनी या नाटकामध्ये साकारली होती. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला दिलंय दीपाली विचारे, दीपा पालकर, चंदा आमरे, माधवी जोशी, शर्वरी सुकटणकर, शुभलक्ष्मी मस्तकार, मुग्धा लळित, प्रमोद यांनी पण उत्तर दिलंय. त्यानंतर मंगला शेठ, काशीनाथ क्रमवंत आणि मोरेश्वर धायमोडकर या सगळ्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. आणि आता लगेचच आपण वळतोय पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की सिंहासन ह्या चित्रपटामध्ये डिकास्टा ही भूमिका कोणी साकारली आहे, कोणत्या अभिनेत्यांनी साकारली आहे, तर हे तुम्ही मला सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, सिंहासन या चित्रपटामध्ये डिकास्टा ही भूमिका कोणत्या अभिनेत्यांनी साकारली आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: रंजक सफरमध्ये मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला होता की सिंहासन या चित्रपटामध्ये डिकास्टा ही भूमिका कोणत्या अभिनेत्यांनी साकारली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सुप्रसिद्ध अभिनेता सतीश दुभाषी यांनी ही भूमिका साकारली आहे. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. वाजे पाऊल आपुले, शांतता कोर्ट चालू आहे, बेईमान, अबोल झाली सतार अशी अनेक लोकप्रिय नाटकं त्या नाटकांमध्ये सतीश दुभाषी यांनी भूमिका केल्या होत्या आणि त्यांचं सगळ्यात गाजलेलं नाटक हे ती फुलराणी हे म्हणता येईल. सिंहासन चित्रपटाविषयी विचारलेल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी दिलंय. शर्वरी सुकटणकर, मोरेश्वर धायमोडकर, माधव भावे, मुग्धा लळित, वंदना केळवकर, मिलिंद टिपणेस, मिलिंद साफेरकर, चंद्रकांत भोईर, दीपा पालकर, प्रमोद राऊत या सगळ्यांनी अचूक उत्तर दिलंय आणि दीपाली विचारे आणि शुभलक्ष्मी मस्तकार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मात्र याच नोटवर आजच्या आपल्या सगळ्या FM गोल्डवरच्या मराठी कार्यक्रमांमधून मी अंजली तुमचा इथेच निरोप घेते. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत आणि यानंतर दुपारी 2:30 मराठी कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल FM रेनबोवर. तेव्हा RJ ओम तुमच्याबरोबर असेल, तेव्हा ओम बरोबर त्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. आणि आता आजच्या कार्यक्रमांमधून FM गोल्डवरच्या अंजलीला इथेच निरोप द्या. ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या 21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाइन्स या विमान कंपनीनं आज ही घोषणा केली. भारतीय विमान कंपनी इंडिगोनं यावर्षी मार्चमध्ये शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बळाच्या जोरावर आणि उद्धटपणे दिलेल्या धमक्यांना इराण घाबरत नाही असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रहिताचं रक्षण आणि शांततामय सहजीवन हेच इराणचं उद्दिष्ट असून इराणी समाजात दुहीची बीजं पेरणाऱ्या परकीय शक्तींचा पराभव करू असं ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याचं वर्णन सशस्त्र अतिरेकी असं करून त्यांच्या हल्ल्यात 168 शाळकरी मुलं ठार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर ॲश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्ह समोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 6-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 2 अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरिना साबालेंका समोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा खिताब कॅथरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर ॲश स्टेडियमवर रंगणार आहे.

महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. WSPS नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या भक्ती शर्मा हिनं 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. सांघिक प्रकारात सृष्टी भक्ती आणि सुमेधा यांच्या संघानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय पुरुष संघानंही काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मलेशियाला 3-1 हरवून अंतिम फेरी गाठली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारी दरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, कंचनामण्यम यांनी गायलेला सुरुवातीला राग हंसध्वनी, अठाणा आणि खमाज हा आपण ऐकला. यांना मृदुंगम साथ केली होती स्वामीनाथ जयरमण यांनी, तर व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामास्वामी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. नादब्रह्म अंतर्गत आज आपण कर्नाटक शैलीतील संगीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात.

माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.